एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 31 भाद्रपद शके 1948 अर्थात 22 सप्टेंबर 2026 पहाटेचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगलध्वनीनं.

नमस्कार, श्रोते हो सुप्रभात। आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या ऍपवर। वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6 वाजतात। सभेला सुरुवात करतो आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी समाचारांनी। आम्ही आता ते सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच।

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 MHz वर.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:06 आणि 10 सेकंद झाली आहेत. आणि आता ऐकूयात आपल्या आवडीची ही भक्तीपूर्ण गाणी. श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेली शब्दरचना संत तुकाराम महाराज यांची आहे. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोते हो भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतरची रचना आहे सुधीर फडके यांनी गायलेली, मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली, संगीतकार यशवंत देव. आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

श्रोते हो आणि आता आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं हे देशभक्ती गीत जे गायलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी. शांता शेळके यांचे शब्द, संगीतकार आनंद घन,

श्रोते हो, आपण ऐकत होतात भक्ती संगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रूनं जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:36 झाली आहेत. आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त चिंतन आपल्याला ऐकता येईल. लेखन आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं, तर वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 वेळ असेल आरोग्यम धनसंपदाची आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. वेळ असेल दिनविशेषची, इतिहासात आजच्या दिवशी कुठल्या घटना घडल्या याची नोंद आम्ही आपल्याला यातून देत असतो. 6:55

0: सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था द्वारा शोध अनुरूप जोडीदाराचा वेळ लक्षात घ्या, सकाळी 7:40। 7:45 आपल्याला आस्वाद घेता येईल नाट्य संगीताचा। लोकसंगीत आपल्याला ऐकता येईल सकाळी 8:40। सकाळी 10:00 विविध या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम नमस्कार अमरावती। आज या कार्यक्रमात महिलांचं सामाजिक स्थान या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकू, माफ करा, भाग दुसरा आपण ऐकू शकाल। कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम। गीतगंगा हा फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:30। सकाळी 11:00 वेळ असेल स्मृतिगंध या कार्यक्रमाची। आज यात जुन्या काळातील नामवंत चित्रपट अभिनेत्री नूतन समर्थ अर्थात आपली आवडती नायिका नूतन यांचा जीवन प्रवास आम्ही आपल्याला सांगू आणि त्याचबरोबर त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आम्ही आपल्याला ऐकू। दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ। दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेतच, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो, तर हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम। आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर। सकाळचे ठीक 6:40 आणि 3 सेकंद झाली आहेत। ऐकूयात कार्यक्रम विचार पुष्प।
1: समाजातील जाणत्या लोकांनी ज्यांना कर्मवीर म्हणून संबोधलं, विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठानं ज्यांना सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिली, भारत सरकारनं पद्मभूषण या उपाधीनं सन्मानित केलं आणि जवळची माणसं ज्यांना आपला मोठा भाऊ म्हणून प्रेमानं अण्णा म्हणायची, असा एक अवलिया महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला होता। या महान विभूतीला कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून ओळखतात। ते खऱ्या अर्थानं भारतभूमीवरील आधुनिक भगीरथ होते। पुराणातल्या कथेप्रमाणे भगीरथानं घोर तपसाधना करून स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणलं, ज्यामुळं त्याच्या पूर्वजांचा उद्धार झाला आणि त्यांना स्वर्गप्राप्ती झाली। भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ म्हटलं जात असलं तरी ते

0: भगीरथाच्या ही पुढे चार पावलं आहेत, कारण भगीरथानं स्वर्गस्थ गंगेला पृथ्वीवर आणलं ते आपल्या पितरांच्या उद्धारासाठी. कर्मवीरांनी मात्र शिक्षणाची गंगा मुठभरांच्या घरातून बाहेर काढली आणि बहुजनांच्या दारात आणली. त्यामागं त्यांचा कुठलाही स्वार्थ नव्हता. त्यांचं हे कार्य आप्तस्वकीयांसाठी नव्हतं. समाजातल्या दीन दुबळ्या, भुकेल्या, अर्धपोटी राबणाऱ्या लाचार शेतकरी, शेतमजूर आणि दलितांच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या घरातला अंधार संपून तिथं कायमचा प्रकाश भरून राहावा या उदात्त हेतूनं त्यांनी हे काम केलं. त्यांचं हे कार्य महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील, खेड्यापाड्यातील, वाड्यावस्त्यांवरील बहुजनांच्या दुःखाचा कायमस्वरूपी नायनाट करणारं ठरलं. त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतून शिकून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांचं जीवन सुखकर झालंय. त्यांचा आदर्श घेऊन इतरही अनेक समाजसुधारकांनी अशा संस्था काढून शैक्षणिक कार्यामध्ये हातभार लावला आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील केळीच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेलं आयतवडे बुद्रुक हे वारण्याच्या खोऱ्यातील भाऊराव पाटलांचं मूळ गाव. गावाजवळून वाहणारा ओढा, ओढ्याच्या काठावर असलेले मोठमोठे वटवृक्ष आणि जवळच असलेलं रामेश्वराचं मंदिर, या मंदिराच्या जवळच त्यांचं वडिलोपार्जित घर. या गावात आणि वडिलांच्या नोकरीमुळे त्यांच्यासोबत अनेक गावात त्यांचं वास्तव्य आणि शिक्षण झालं. लहानपणापासून त्यांच्या अंगात बंडखोरी भिंडलेली होती. त्याची अनुभूती त्यांच्या वागण्यात आयुष्यभर जाणवली. अन्यायाचा कणखरपणे प्रतिकार करण्याच्या त्यांच्या वृत्तीची अनेक उदाहरणं त्यांच्या चरित्रात आढळतात. सभोवतालचं दरिद्री, अज्ञानी समाज आणि त्यांचं होणारं शोषण पाहून ते चिंतित होत. या गर्दीतून बहुजनांना बाहेर काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यांना शिक्षित करणं हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. उदरनिर्वाहासाठी ओगले, किर्लोस्कर आणि कूपर यांच्याकडे नोकरी किंवा विक्री प्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्या मिळकतीतला काही हिस्सा त्यांनी शिक्षण प्रसारासाठी वापरला. त्यातूनच 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. गोरगरिबांच्या मुलांना खेड्यापाड्यातून खांद्यावर बसून आणायचं, जातीपातीच्या भिंती पाडून एकाच वसतिगृहात ठेवायचं, कमवा आणि शिका या वृत्तीनं त्यांनी शिकताना काम करून स्वावलंबनाचे धडे घ्यायचे, गावागावातील देवळात किंवा चावडीवर शाळा भरवायच्या, त्यासाठी तरुण शिक्षित तरुणांना शिक्षक म्हणून नेमायचं, या तरुणांसाठी पोटाला 2 वेळचं जेवण आणि राहण्यासाठी निवारा एवढीच सोय करायची आणि नवी शिक्षित पिढी घडवायची हे सोपं श्रमाधिष्ठित तत्वज्ञान कर्मवीर भाऊराव पाटलांनी समाजाला दिलं. शिक्षणातून समता आणि बंधुता यांचे संस्कार आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पुढं त्यांच्या तत्वज्ञानाला समाज मान्यता मिळाली. लोकांकडून मोठमोठ धान्य आणि एक एक रुपया गोळा करून त्यांनी वसतिगृहातील मुलांचं संगोपन केलं. आयुष्यभर गावोगावी भटकंती करून गोरगरिबांच्या शिक्षणासाठी भटकणाऱ्या फकिरी वृत्तीच्या या अवलियानं 9 मे 1959 रोजी आपलं कार्य आपल्या विद्यार्थ्यांवर सोपवून जगाचा निरोप घेतला.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. श्रोते आपण ट्यून केला आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz. सकाळचे 6:45 झाली आहेत. सुरुवातीला ऐकूयात कार्यक्रमात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सलग सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पीसीओडी तसंच थायरॉइड मधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.

0: पीसीओडी, पीसीओएस किंवा थायरॉइड या समस्यांमध्ये आहारात कसा बदल केला गेला पाहिजे?
1: तर पीसीओडी आणि थायरॉइड ह्या दोन गोष्टी कसं असतं ना की आहारामध्ये जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा आम्ही काय करतो की आता हिस्ट्री घेतली समजा तर आपल्याला आधी पाया बसवावा लागतो. हा जो पाया आहे तो कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आणि फॅट्स याचा बॅलन्स आधी करून घ्यायला पाहिजे. तर पीसीओडी मध्ये पण थायरॉइड मध्ये पण याचा बॅलन्स करून घ्यायला पाहिजे. मग या दोन्हीचे प्रिन्सिपल्स ऍक्च्युली जे मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सेम आहेत की तुम्ही कार्बोहायड्रेट्स 50% वर आणले पाहिजेत, तुमचे आहारातले प्रोटीन्स तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि स्पेसिफिकली या दोन्हीसाठी जे काही केलं जातं ते असं आहे की पीसीओडी साठी पाया बसल्यानंतर वरचे जे ट्रीटमेंट आहे हार्मोनल बॅलन्ससाठी तर त्याच्यामध्ये सेल सायकलिंग केलं जातं. सीड सायकलिंग म्हणजे काय आहे, तेलबिया आहेत ठराविक ज्या आम्ही पाळी येते आपली महिन्याला येते तर ते डिवाइड केलेलं असतं पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस. तर पाळी आलेला दिवस तो पहिला दिवस, तिथून 14 दिवस आम्ही दोन प्रकारच्या बिया सकाळी खायला सांगतो, एक मेथी दाणे आणि दुसऱ्या भोपळ्याच्या बिया. याचं प्रमाण जे आहे हे सुरुवातीला कमी ठेवतो 1 टीस्पून आणि नंतर ते 1 to 2 टेबलस्पून पर्यंत न्यावे लागतात हळूहळू प्रत्येक सायकलनुसार. तेच सेकंड फेज जी असते म्हणजे 14व्या दिवसापासून ते तुमची पाळी येईपर्यंतचा दिवस 28 दिवस 30 दिवस काही असतील ते, तर त्या दिवसांमध्ये जे आहेत ते दुसऱ्या दोन सीड्स वापरल्या जातात, तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. हे देखील सुरुवातीला सेम आधीच्या फेज 1 सारखं फेज 2 मध्ये सुरुवातीच्या काळात 1 टीस्पून घ्यायचं आहे आणि नंतर ते हळूहळू वाढवत तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून पर्यंत नेऊ शकता. तर याने होतं काय, तर याने एक हार्मोनल बॅलन्स यायला खूप मदत होते पीसीओडी मध्ये किंवा पीसीओएस मध्ये. थायरॉइड मध्ये काय केलं जातं, तर थायरॉइड मध्ये ठराविक क्रुसिफेरस फॅमिलीच्या गोष्टी असतात की ज्या आम्ही अवॉइड करतो, जसं कोबी, फ्लावर, ब्रोकोली, तर या गोष्टी कमी प्रमाणात खायच्या, पूर्ण बंद नाही केलं तरी चालतात. पण बंद करावी लागणारी गोष्ट सोयाबीन आहे. हा तर थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना त्यांना सोयाबीन खाल्लेलं चालत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात, जिमला जातात वजन कमी करण्यासाठी. थायरॉइड म्हटलं की ते वजन कमी करणं, वजन लठ्ठपणा हेच आपल्या डोक्यात येतं किंवा येणारे पेशंट्स पण माझ्याकडे मोस्टली थायरॉइडने वजन कमी करण्यासाठी असं येतात. तर त्या काय करतात, जिमला जातात आणि जिम नंतर ते प्रोटीन सप्लिमेंट वापरतात. म्हणजे सप्लिमेंट मिळतात ना त्याला लेबल्स इन्ग्रेडियंट्स असतात तर त्याच्यामध्ये ते बघावं लागतं की त्याला सोयाबीन आहे का नाही. तर मी हे नक्की सांगेन थायरॉइड पेशंटसाठी की जर का ते वजन कमी करण्यासाठी जिम करत असतील आणि ते सप्लिमेंट्स युज करत असतील तर चेक करा की त्याच्यामध्ये सोयाबीन नाहीये, कारण त्याचा मग तुम्हाला इफेक्ट नाही होणार, उलट तुमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स बिघडणार जास्त त्याच्यामुळे.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पीसीओडी आणि थायरॉइड मधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादर करते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 वाजून ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, आज आपण महाराष्ट्राच्या जैव विविधतेचा अभिमान असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांमध्ये वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

0: हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. सन 2009 मध्ये भारत सरकारने या परिसराला अधिकृत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर या जंगलाच्या संरक्षणाला नवं बळ मिळालं आणि वाघांसह इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश होतो. सुमारे 1160 चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापलेल्या या प्रकल्पात गंधाट सदाहरित जंगले, उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, वेगवान ओढे, धबधबे आणि निसर्गरम्य पठारे पाहायला मिळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा युनेस्कोने मान्यता दिलेल्या पश्चिम घाट जैवविविधता क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. पश्चिम घाटाला जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या 8 प्रमुख प्रदेशापैकी एक मानलं जातं. त्यामुळे येथील वनसंपदा आणि वन्यजीवाचं संवर्धन हे राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे मानले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अर्थातच वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं. मात्र त्याचबरोबर बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, रानडुकर, साळींदर आणि विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचंही येथे संरक्षण केलं जातं. जंगलातील जैव साखळी टिकवून ठेवण्यात या सर्व प्रजातींची महत्त्वाची भूमिका असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पक्षीप्रेमींसाठीही एक स्वर्गच मानला जातो. या प्रकल्पाचे कोर झोन आणि बफर झोन असे दोन भाग आहेत. कोर झोन हा पूर्णतः संरक्षित भाग असून येथे वन्यजीवांच्या नैसर्गिक जीवनात कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवला जातो. बफर झोनमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जातात. सह्याद्रीचं जंगल हे केवळ वन्यजीवांचं घर नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. वारणा, कोयना यासह अनेक नद्यांचं उगमस्थान या पर्वतरांगामध्ये आहे. या जंगलामुळे पावसाचं पाणी साठवलं जातं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन विभागाच्या माध्यमातून विविध संवर्धन उपक्रम राबवले जातात. वन्यजीव गणना, कॅमेरा ट्रॅपिंग, गस्त पथके यासह जलसंधारण आणि जैवविविधता अभ्यास अशा अनेक उपक्रमांमुळे जंगलाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे केले जाते. गेल्या काही वर्षात या परिसरात इको टुरिझम म्हणजेच पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. चांदोली, कोयना, गुढेपाचगणी, उदगिरी आणि प्रचितगड परिसरात निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि संशोधक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वन्यजीव निरीक्षण, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हा परिसर विशेष लोकप्रिय ठरू लागला आहे. मात्र पर्यटन वाढत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. जंगलात प्लास्टिक टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असं वर्तन करू नये, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि वनविभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या यशामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. वन संवर्धन समित्या, स्वयंरोजगार उपक्रम, पर्यावरण जनजागृती आणि इको टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक नागरिक जंगल संरक्षणात सक्रिय योगदान देत आहेत. त्यामुळे जंगल आणि माणूस यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होत आहे. श्रोते हो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांचं संरक्षण करणारा प्रकल्प नाही तर तो निसर्ग, वन्यजीव, जलसंपदा आणि मानव यांच्या सह अस्तित्वाचा एक उत्कृष्ट आदर्श आहे. जैवविविधतेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

FM 96 पूर्णांक 5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत आणि आता जाणून घेऊयात आजचं दिनविशेष.

0: श्रोते हो, आज आहे 22 सप्टेंबर. बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड हे स्वतंत्र राष्ट्र झालं ते आजच्या दिवशी वर्ष होत 1499. 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड हा किल्ला सिद्धी जोहरच्या ताब्यात देण्यात आला. दिवस आजचाच होता. दि नॅशनल जिओग्राफिक या मासिकाचा पहिला अंक आजच्या दिवशी 1888 साली प्रकाशित करण्यात आला. 1947 संयुक्त राष्ट्र संघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं दुसरं काश्मीर युद्ध संपलं ते आजच्या दिवशी. वर्ष होत 1965. कलावैभव निर्मित जयवंत दळवी लिखित आणि रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिरात झाला तो आजच्या दिवशी. वर्ष होत 1982. क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाला तो आजच्या दिवशी 1998 साली. नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानानं गुरुच्या वातावरणात प्रवेश करत प्राणार्पण केलं ते आजच्या दिवशी 2003 साली. फिनलँड या देशातला पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला. दिवस आजचा सुद्धा. वर्ष होत 1891. साली आजच्या दिवशी नागरिकांना घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिला. श्रीलंकेच्या हवाई दलानं नागरकोविल इथं एका शाळेवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कमीत कमी 34 विद्यार्थी ठार झाले. ही दुर्दैवी घटना घडली 1995 साली आजच्याच दिवशी. श्रोते हो, थोर शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज इथं आजच्या दिवशी 1887 साली जन्म झाला. आजच विनोदी लेखक आणि विडंबनकार दत्तू बांदेकर उर्फ सख्या हरी यांचा जन्मदिवस आहे. वर्ष 1990. मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1915. शीख समुदायाचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक देव यांनी आजच्या दिवशी 1539 साली अखेरचा श्वास घेतला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचं निधन आजच्या दिवशी 1991 साली झालं. सिने नाट्य अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन आजच्या दिवशी 2020 साली कोरोनाच्या आजारानं झालं. श्रोते हो, तर हे होतं आजचं दिनविशेष. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र। थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
5: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्यानी नातं जोडा.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
3: श्रोते हो, आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:07 झाले आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. पण तत्पूर्वी काही संदेश आणि त्यानंतर प्रादेशिक मराठी बातम्या.

0: गणपतीचं मूळ स्वरूप काय आहे, आपल्याला खूप मूर्ती मिळतात, तर त्याच्यात सगळ्यात पहिला मुख्य त्याचं जी लक्षण आहे त्याच्या म्हणजे ठेंगणा बांधा, आखूड मांड्या आहेत त्याच्या, त्याचं पोट सुटलेलं लंबोदर असला पाहिजे आणि विशाल गंडस्थल म्हणजे हत्ती जसा असतो तसा त्याचा चेहरा आहे. यक्ष प्रतिमांशी याचा संबंध आहे.
1: जरूर ऐका आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती याविषयी डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर यांच्याशी साधलेला संवाद.
0: आणि त्याच्यामध्ये एक शिल्प आपल्याला सापडलंय, त्याच्यात गजमुख यक्ष कोरलेली आहेत. अशा गजमुख यक्ष प्रतिमेमध्ये गणपतीच्या मूर्तींचं मूळ आहे.
1: जरूर ऐका आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती याविषयी डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर यांच्याशी साधलेला संवाद. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी पुणे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकनाथ नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. संरक्षण साहित्य खरेदीसाठी मंत्रालयाचा पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स कंपनीशी करार. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत राज्य सरकार पुढच्या महिन्यात निर्णय घेणार. आणि आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरात

गुजरातमधील एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपट विषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक ऑक्झिलरी पॉवर युनिट्स म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरा करण्यात आला. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिताच्या आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषी मंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारशी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी काल मलकापूर आणि मोताळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीच्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे काल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं उद्या राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. तर सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं प्रतिहेक्टरी 50,000 रुपये द्यावेत, दुष्काळाची घोषणा करून उपाययोजनांना सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल नांदेड इथं केली. सोलापूर जिल्ह्यात पुढील वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करून याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल सोलापूर इथं टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात नागरिकांना पिण्याचं पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं आवश्यक प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील जलसंकटाची तीव्रता वाढली असून जिल्ह्यातील 164 जलप्रकल्पांपैकी 103 प्रकल्पांमध्ये सध्या वापरायोग्य पाणी उपलब्ध नाही. पुण्यातील जागतिक क्षमता केंद्रांच्या विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 25+ कंपन्यांच्या प्रमुखांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. पुण्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करणं, कार्यरत कंपन्यांचा विस्तार आणि रोजगार निर्मिती हा बैठकीचा उद्देश होता. शहरातील या केंद्रांनी आतापर्यंत सुमारे 1,00,000 रोजगारांची निर्मिती केली आहे. उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. यासाठी प्रत्येक कार्यालयाकरता 50,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन तिथल्या सेवा कार्याची पाहणी केली. राज्यपालांनी यावेळी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत विविध सेवाभावी संस्थांमध्ये उपचार प्रशिक्षण घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसंच बहुविकलांग आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं आजच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत व्यवसाय सुलभतेबद्दल.
2: 2014 मध्ये व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा जगात 142वा क्रमांक होता. हा क्रमांक नेपाळ आणि पाकिस्तान पेक्षाही खालचा होता. त्यावेळी कंपनीची नोंदणी करण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागत असे. तीन राज्यांमधून मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला 3 प्रकारचे कर भरावे लागत आणि प्रत्येक राज्याच्या सीमेवर थांबावं लागत असे. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST मुळे करांच्या सीमा दूर झाल्या आणि मालाची वाहतूक एकाच कर प्रणाली अंतर्गत आली. समर्पित मालवाहतूक मार्गिका, नवीन द्रुतगती मार्ग आणि सुधारलेल्या रस्ते सुविधांमुळे मालाच्या वाहतुकीचा वेळ कमी झाला. तसंच प्रत्यक्ष कराव्या लागणाऱ्या कागदोपत्री प्रक्रियेची जागा डिजिटल मंजुरीनं घेतली. जनविश्वास कायद्यामुळे किरकोळ स्वरूपाच्या चुकांना गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळण्यात आलं. त्याचबरोबर कंपनी कायद्यात देखील सुलभीकरण करण्यात आलं. 2020 पर्यंत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 63 पोहोचला. गुंतवणुकीत देखील वाढ झाली. भारताने लाल फितीचा अडथळा दूर करून आता व्यवसायांसाठी अधिक सुलभ वातावरण निर्माण केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी भारतीय महिला संघाचा सामना आज श्रीलंकेच्या संघाशी निशिन इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10:30 हा सामना सुरू होणार आहे. या स्पर्धेत काल बॅडमिंटनमध्ये भारताच्या पुरुष संघानं बांगलादेशचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आज उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. भारतीय महिला संघ देखील आज उपांत्यपूर्व फेरीत जपानशी भिडणार आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात हिमांशु डिल्लननं रौप्य पदक जिंकलं तर रुद्राक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक प्रकारातही भारतानं रौप्य पदक जिंकलं. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. संरक्षण साहित्य खरेदीसाठी मंत्रालयाचा पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स कंपनीशी करार. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत राज्य सरकार पुढच्या महिन्यात निर्णय घेणार. आणि आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ठेवून केला आहे आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:21 झाली आहेत.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्स वर.

0: काय शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
0: श्रोते हो, सोमवार ते शनिवार सकाळी ठीक 7:25 ऐकायला विसरू नका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
3: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: अहो थांबा.
1: काय म्हणतेस?
0: अहो पावसात निघणं आवश्यकच आहे का?
1: अगं जरुरीच आहे मला जाणं.
0: अहो अशा वातावरणात खरंच निघण्याची गरज आहे का? स्वतःची काळजी घ्यायला नको का? रस्ते निसरडे झालेत, बाहेर विजा पण चमकत आहेत.
1: विजा चमकत आहेत तर घेईल मी काळजी स्वतःची. मी कुठेही झाडाच्या आडोशाला थांबणार नाही. त्याच्यानंतर जर कुठे तीन शेड असेल तिथेही मी थांबणार नाही. झालं तर मग.
0: हो श्रोते हो, अशा वातावरणात गाडी हळू चालवा. झाडांचा आडोसा घेऊ नका, कारण विजा झाडांवरच पडू शकतात. तेव्हा मोकळ्या जागेवर थांबा. तुमचं आमचं हे नातं असंच टिकवा. पावसातही आयुष्याचा आनंद घ्या.
1: आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ
2: FM 101.5 MHz आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आणि आता 7:25 झाली आहेत आणि वेळ होते दिलखुलास या आमच्या प्रायोजित कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणातच

0: सोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: सर, हे जे सगळे द्रुतगती महामार्ग आहेत, म्हणजे मुंबई पुणे असेल, समृद्धी महामार्ग असेल, की हे वेगवेगळ्या शहरांना जोडणारे आणि नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप महत्वाचं योगदान या सगळ्या रस्त्यांचं आहे. जेव्हा आपण शहरांबद्दल बोलतो, म्हणजे शहराच्या आतली वाहतूक, तर मुंबईमध्ये तुम्ही सांगितलं की 55 अधिक आपण फ्लायओव्हर्स बांधलेले आहेत. तसंच पुणे ही हे शहर देखील आता असं आहे की तिथे देखील खूप वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढत आहे, तर त्यासाठी पुण्याला रिंग रोडची स्थापना केलेली, रिंग रोडची निर्मिती करण्यात आलेली, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: पुण्याच्या दृष्टीने कसं आहे, आता पुण्यामध्ये बरेच जे आता मेजर रस्ते आहेत, म्हणजे हैदराबादकडनं येणारा जो नॅशनल हायवे आहे किंवा छत्रपती संभाजीनगर वाह्यानगर येणारा जो नॅशनल हायवे आहे, किंवा इकडनं मावळच्या दिशेने शिर्डीकडनं नाशिककडे येणारी ट्रॅफिक आहे, त्यासाठी एक महामार्ग आहे चाकण मार्ग वगैरे, चाकणकडे येणारा मार्ग, असे विविध महामार्ग जे आहेत हे आले की मग पुण्यामधून ह्यांना जावं लागतं. म्हणजे ही सगळी वाहनं पुणा क्रॉस केल्याशिवाय त्यांना पलीकडे जाता येत
0: नाही.
1: म्हणजे इव्हन हैदराबादच्या व्यक्तीला जर मुंबईकडे यायचं असेल तर पुण्यातनं पास व्हावं लागतं, किंवा छत्रपती संभाजीनगरच्या व्यक्तीला जरी इकडे यायचं असेल मुंबईकडे तरी पुण्यातनं क्रॉस व्हावं लागतं. तर यासाठी पुण्याभोवती आपण एक रिंग रोड तयार करतो. 169 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड आहे, आणि मग हे सगळे जे रस्ते आहेत पुण्याकडे येणारे हे सगळे रिंग रोडला मिळतात असे. त्यामुळं समजा आता हैदराबादच्या व्यक्तीला मुंबईकडे यायचं असेल तर तो आता रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर रिंग रोड वरूनच तो बाहेरच्या बाहेर, म्हणजे पुण्यामध्ये जाणार नाही, तर बाहेरच्या बाहेर त्या रिंग रोड वरनं
0: पुणे शहरामध्ये जायची गरज नाही.
1: तर पुणे शहरामध्ये आता हे सगळी वाहनं, म्हणजे हेवी व्हेकल सुद्धा पुण्यामधून जातात, त्यामुळे आता जे काही ट्रॅफिक जॅमची समस्या पुण्यामध्ये होते आहे किंवा त्यामुळे जे काही प्रदूषण पुण्यामध्ये वाढलं आहे, या सगळ्यामधनं पुण्याची मुक्तता नजीकच्या काळामध्ये, म्हणजे 2028 पर्यंतच हा रिंग रोड पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे, आणि तो झाल्यानंतर मग पुण्यावरनं प्रवास करणं सुकर होईल सगळ्या.
0: नक्कीच सर. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MSRDC वर एक जबाबदारी आहे, तर नवीन शहरांचं जेव्हा तुम्ही नियोजन करता तर त्यामध्ये कुठल्या बाबी मुख्यत्वे करून पाहिल्या जातात?
1: नाही, आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा जो हा विषय आहे MSRDC मध्ये, हा सुरुवातीच्या काळामध्ये अगदी टू बिगिन विथ पनवेल आणि कर्जत, म्हणजे पनवेलमधले 71 गावं आणि कर्जतमधले 31 गावं, असे 102 गावासाठी हे MSRDC नियोजन प्राधिकरण म्हणून त्यावेळी जाहीर झालं होतं.
0: बरं,
1: ॲज ऑन टुडे आता 1975 विलेजेससाठी, आमची सुरुवात झाली अगदी 71 गावापासून सुरुवात झाली, परत कर्जतची 31 गावं ऍड झाली, 102 गावं झाली, पण ॲज ऑन टुडे 1975 गावासाठी महाराष्ट्रातल्या MSRDC हे प्लॅनिंग अथॉरिटी आहे. आणि टोटल जर क्षेत्राचा विचार केला आपण तर 9000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त एवढं आमचं नियोजन क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर कोकणातले 19 ग्रोथ सेंटर आहेत, म्हणजे गोव्यापासून ते अगदी वाढवणपर्यंत ते 19 ग्रोथ सेंटर आहे.
0: ग्रोथ सेंटर म्हणजे काय?
1: ग्रोथ सेंटर म्हणजे तेच असे प्लॅनिंग साठी निवडलेले असे काही वेगवेगळे एरियाज आहेत. आता समजा वाढवण, वाढवण एक ग्रोथ सेंटर, आता वाढवण पोर्टच्या जवळ डहाणू आहे, तर डहाणू तालुक्यामध्ये 514 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या क्षेत्रासाठी आम्ही प्लॅनिंग अथॉरिटी आहोत. तर ते 514 स्क्वेअर किलोमीटरचं एक ग्रोथ सेंटर झालं, म्हणजे त्या ठिकाणचा जो विकास आहे तो एक तिथलं नियोजन केलं जाईल MSRDCच्या माध्यमातून. आता कुठलंही प्लॅनिंग करताना, नियोजन करताना, आता समजा डहाणूचा आपण विचार करू तर त्या डहाणू तालुक्यामध्ये आमच्या नियोजन क्षेत्रामध्ये जेवढे विलेजेस येतील त्या सगळ्या विलेजेसचे जे काही लोक असतील, तिथले प्रतिनिधी असतील, त्यांना पण विश्वासात घेतलं जातं प्लॅनिंग करताना. जेवढ्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे राज्यामध्ये आता MIDC च्या माध्यमातून बरेच इंडस्ट्रीज निर्माण केलं जातं, किंवा बरेच प्रायव्हेट इंडस्ट्रीज या ठिकाणी येणारे असतात, किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज पण सुरू आहेत, तर व्हेरियस सेक्टरचे जे लोक आहेत या सर्वांना या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं. ज्यांच्या त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू असतील, त्या सगळ्यांच्या रिक्वायरमेंट आम्ही

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबत

0: त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या काय आहेत ते विचारात घेतो आणि त्यानुसार त्याचं आम्ही प्लॅनिंग करतो.
1: बरोबर आहे. म्हणजे फक्त रस्ते बांधणं हे फक्त रस्ते बांधणं नसतं, तर तिथे काय काय गरजा आहेत त्या लक्षात घेऊन आणि मग पुढे
0: त्या ठिकाणचं आम्ही नियोजन करतो आणि त्या ठिकाणी मग तिथलं जे काही डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो आम्ही तयार करतो आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणेच मग तिथली बांधकाम करणं बंधनकारक होतं. मग त्यासाठी मग त्याचे प्लॅन अप्रुव्हल वगैरे करणं किंवा त्यांना कम्प्लिशन देणं हे सगळं काम मग एमएसआरटीसीची आमची एक प्लॅनिंगची विंग आहे. स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आता झालो असल्यामुळे प्लॅनिंगची आमची सेपरेट विंग आहे, ते विंगच्या माध्यमातून ते काम केलं जातं.
1: बरोबर आहे सर. महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळे आपले विभाग आहेत, जसं मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तर ह्या सगळ्या विभागांमध्ये पायाभूत सुविधा आपल्याला करायच्या आहेत, तर त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन एमएसआरडीसीतर्फे केलं जात आहे?
0: एमएसआरडीसीनी आता पायाभूत सुविधामध्ये एक्सप्रेस वेची निर्मिती हा एमएसआरडीसीचा एक मुख्य उद्देश आहे. म्हणजे एक्सप्रेस वे निर्मिती हे एक मुख्य उद्दिष्ट आहे.
1: बरं.
0: आणि यामध्ये प्रत्येक जिल्हा जो आहे राज्यातील हा एक्सप्रेस वेनी कनेक्ट झाला पाहिजे हे उद्दिष्ट आहे. आणि विकसित महाराष्ट्र 2047 यामध्ये 2047 पर्यंत या राज्यामध्ये 6,000 किलोमीटरचे एक्सप्रेस वे पूर्ण झाले पाहिजे असं नियोजन एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आणि त्यापैकी आता त्या 6,000 पैकी 808 किलोमीटर असे एक्सप्रेस वे आता पूर्ण झालेले आहेत. आपण आता समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग, मिसिंग लिंक असं 808 किलोमीटरचे एक्सप्रेस वे आता पूर्ण झालेले आहेत. आणि 2030 पर्यंत साधारणतः 1,000 किलोमीटरचे एक्सप्रेस वे पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे 2030 पर्यंत. आणि परत 1,000+ अजून शक्तीपीठ महामार्ग आणि वाढवण टू समृद्धी महामार्ग हे पण आणखीन ते दोघे मिळून म्हणजे 856 किलोमीटर आणि 105 किलोमीटर म्हणजे 960 किलोमीटरचे ते पण एक्सप्रेस वे पूर्ण करण्याचं आम्ही नियोजन करतो. साधारणतः 2,000 किलोमीटरचे महामार्ग हे 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि त्यानंतर राहिलेले 3,200 किलोमीटरचे जे काही एक्सप्रेस वेज आहेत ते 2047 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यायोगे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा जो आहे हा एक्सप्रेस वे कनेक्ट केला जाईल आणि मुंबईशी कुठल्याही जिल्ह्यातनं यायचं म्हटलं तर 6 ते 7 तासामध्ये आपण मुंबईपर्यंत पोहोचू शकतो.
1: वा, नक्कीच. म्हणजे अनेक हे प्रकल्प आहेत, हे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. तुम्ही आता शक्तीपीठचा उल्लेख केलात तर तो देखील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, तर ह्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की ते आतापर्यंत कुठपर्यंत काम आलंय आणि संयुक्त जमीन मोजणीत सहभागी होण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना देखील काय आवाहन कराल?
0: आणि शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गानंतर राज्यासाठी सर्वात महत्वाचा असा प्रकल्प आहे. आता समृद्धी महामार्ग प्रत्यक्ष 10 जिल्ह्यात गेला आणि त्याच्या ऍडजॉनिंग जे 14 जिल्हे आहेत त्यांना इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट 10 जिल्ह्यात गेला समृद्धी महामार्ग आणि 14 ऍडजॉनिंग जिल्हे याला या समृद्धी महामार्गाचा फायदा झाला आहे. आणि या 24 जिल्ह्याचा विकास समृद्धी महामार्गामुळे आता झपाट्याने होतो आहे. दुसरा जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे समृद्धी महामार्गानंतरचा हा दुसरा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. याची लांबी 856 किलोमीटर आहे. तो 10 जिल्ह्यातनं जातो तर 13 जिल्ह्यातनं जातो. म्हणजे अगदी सुरुवात वर्ध्यापासून होते, अगदी म्हणजे वर्ध्यानंतर मग यवतमाळ आहे, यवतमाळनंतर मग मराठवाड्यातले 6 जिल्हे आहेत.
1: अच्छा.
0: मराठवाड्यातले सगळ्यात जास्त जिल्हे मराठवाड्यातले आहेत. त्याच्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड आहे, बीड आहे, परभणी, धाराशिव, लातूर हे 6 जिल्हे मराठवाड्यातले आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे 4 जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि 1 जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग हा कोकणातला आहे. असे 13 जिल्ह्यातनं जातोय, 40 तालुक्यातनं जातोय आणि 409 गावातनं जातोय हा महामार्ग. आता हा महामार्ग राज्याच्या विकासाच्या दृष्टीने यासाठी महत्वाचा आहे की हा पूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचे जे काही 8 जिल्हे आहेत जे म्हणजे विकासापासून थोडं वंचित झालेला तो भाग आहे तर त्या भागाचा विकास झपाट्याने होणार आहे. म्हणजे संपूर्णच म्हणजे अगदी मराठवाडा आणि विदर्भाचे 8 जिल्हे असले तरी बाकीचे जे 4 जिल्हे इकडले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले त्या सुद्धा एरियाचा विकास झपाट्याने होईल, फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल. या महामार्गावरती 19 असे म्हणजे मंदिरं पण आहेत. म्हणजे 19 अशी मोठी मंदिरं आहेत. म्हणजे अगदी महालक्ष्मी मंदिर असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, माहूरगड, हे 3 शक्तिपीठं पण या महामार्गावरती, 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठं या महामार्गावरती आहेत. म्हणजे पंढरपूर असेल, परळी वैजनाथ आहे, औंढा नागनाथ आहे, अंबाजोगाई, ही सगळी म्हणजे सगळ्या ठिकाणची देवस्थानं या महामार्गावरती आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी एक पर्यटनाला पण चालना मिळेल पर्यटनाला. आणि दुसरं या महामार्गाच्या भोवती आम्ही प्रत्येक म्हणजे असं 1 किलोमीटर प्रत्येकाचा जो 100 किलोमीटर आहे तर 100 किलोमीटरमध्ये आम्ही

0: 1000 शेततळी पण बांधणार आहेत.
1: अच्छा
0: शेततळीची निर्मिती करणार आहे महामार्गाच्या
1: बरं.
0: बाजूला, म्हणजे ते शेततळी बांधताना ते शेततळी निर्माण होतील त्यातली माती महामार्गासाठी वापरली जाईल आणि त्यात वॉटर स्टोरेज होईल. आणि ते
1: हां
0: जे वॉटर स्टोरेज होईल त्या शेतामध्ये या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी करता येईल. आणि
1: नक्की.
0: जेवढे नाले या महामार्गाला क्रॉस होतील त्या नाल्याचं खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, तेही केलं जाईल या कामासोबत. छोटे छोटे चेक डॅमची निर्मिती केली जाईल. म्हणजे एकंदरीतच महामार्गाच्या कामासोबत एक जलसंधारणाचं मोठं काम पण या कामात आपसुकच होऊन जाईल. त्यामुळे महामार्ग आणि जलसंधारण नाही, त्यामुळे हा पूर्ण पट्टा जो आहे हा प्रॉस्परस पट्टा होईल. 409 गावापैकी 111 जी गावं आहेत म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामधली, त्या 111 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होऊन 18-1 नोटिफिकेशन पण निघाले आणि ते अवॉर्ड स्टेज पर्यंत झाले 111 गावं. आणि त्यानंतर आता नव्याने अलाइनमेंट वगैरे आम्ही आता चेंज केले, म्हणजे सोलापूर पासून सांगली कोल्हापूर या भागातले अलाइनमेंट चेंज झाले. आता नव्याने आम्ही जॉईंट मेजरमेंटला सुरुवात केली आहे, तर 16 गावाचं जॉईंट मेजरमेंट आमचं पूर्ण झालं आहे. बाकी ठिकाणी 58 गावामध्ये तो जॉईंट मेजरमेंट बऱ्यापैकी ऍडव्हान्स स्टेजला झालेलं आहे पूर्ण, तेही लवकरच 58 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होईल. आणि उर्वरित गावाचं जे काही जॉईंट मेजरमेंट आहे तर ते लवकरच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकदा जॉईंट मेजरमेंट पूर्ण झालं की मग 18-1 नोटिफिकेशन करून अवॉर्ड करून डॅनिक्वेशन करणं हे सोपं जात आहे. तर ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी आम्ही त्या शेतकऱ्यांशी संवाद साधू आणि निश्चितच त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7:40 झाली आहेत आणि आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था द्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट

0: क्लिप्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासन आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं, तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आपण ऐकत होतात अनुरूप विवाह संस्था द्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. आकाशवाणीच हे अमरावती केंद्र आहे.
4: सुनबाई.
5: काय सासूबाई?
4: ह्या घराचे काही नियम आहेत.
5: जसे?
4: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
5: मग देवाण घेवाण?
4: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
5: ओह,
4: जसे UPI ने?
5: अच्छा.
4: हो, आणि ऐक अजून एक नियम आहे.
5: तो काय आहे सासूबाई?
4: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
5: तुम्ही पण ना सासूबाई.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्य संगीत. हे पद आहे देव दिनाघरी धावला या नाटकातलं कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते आणि आता नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रभाकर कारेकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली विश्राम बेडेकर यांची नाट्यरचना ऐकूया. नाटकाचं नाव आहे ब्रह्मकुमारी.

श्रोते हो, आपण ऐकत होतात नाट्य संगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz वर.

श्रोते हो सकाळचे 8 वाजतात. काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल. तेव्हा सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतल्या बातम्या काही क्षणातच.

0: आणि पुणे सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9व्या आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. आता सविस्तर बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातमध्ये केवडिया इथं प्रदान करण्यात येणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यावर्षीचा पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित केला आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. आर्टिकल 370 ला उत्कृष्ट चित्रपटाचा, यामी गौतम हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येईल, तर उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मामुट्टी आणि कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात येणार आहे. राजकुमार पेरियासामी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी गौरव

करण्यात येणार आहे. मराठीतील भंगार लघुपटाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नवव्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 उद्घाटन होणार आहे. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या 5 दिवसांच्या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देशही सहभागी होणार आहेत. तसंच देशातील 14 राज्य आणि 6 केंद्रीय मंत्रालय यात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सर्वसमावेशक आणि न्याय्य जल प्रशासन, शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा केली जाईल. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. संयुक्त संकल्प सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ही परिषद 2 दिवस चालणार आहे. देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापर रोखण्यासाठीच्या उपक्रमांवर या परिषदेत भर दिला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार विजयादशमीला म्हणजेच दसरा सणाच्या दिवशी येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नवी दिल्लीत काल आयोजित पत्रकार परिषदेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. या करारामुळे भारताच्या 100% निर्यातीला न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच या करारामुळे देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी, हस्तकला आणि हातमाग कारागिरांना मोठा फायदा होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होतील असंही गोयल यांनी सांगितलं. न्यूझीलंडनं थेट परकीय गुंतवणूक म्हणून भारतात 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या वाटाघाटींना गती देण्याचं मान्य केलं आहे. पुढील फेरी येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे पुढील 3 महिने दोन्ही देशांच्या संबंधांसाठी निर्णायक ठरतील असं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनींवरील चर्चा चर्चांमुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात युक्रेन आणि आखाती प्रदेशातील युद्धसदृश परिस्थिती हे विषय केंद्रस्थानी होते. त्याशिवाय जयशंकर यांनी इक्वाडोर, स्लोवाकिया, हंगेरी या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला तर स्वित्झर्लंड, नौरू या देशांची स्वतंत्र बैठका केल्या. तसंच पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि झेक प्रजासत्ताक यांच्या विसेग्राड गटाच्या आणि भारत यांच्यातील परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सहाय्यक ऊर्जा उपकरण म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वदेशी बनावटीच्या एपीयूमुळे भारतीय लष्कराच्या मेकनाइज फॉर्मेशनची कार्यान्वयन सज्जता, विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियात झालेल्या निवडणुकांमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षानं संसदेतील आपलं बहुमत कायम राखलं आहे. रशियाच्या संसदेतील स्टेट डुमा या कनिष्ठ सभागृहाच्या नवव्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं 57.83% मतं मिळवत सत्तेवरील पकड बळकट केली. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 95% मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं.
खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषीमंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारसी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% पेक्षा अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी

निश्चित करण्यास पात्र ठरेल असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या लोकांच्या अर्जांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्याची योजना निवडणूक आयोगानं आखली आहे. सध्या राज्यात 19 न्यायाधिकरणं कार्यरत आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी न्यायाधिकरणांची संख्या 42 पर्यंत वाढवावी अशी भूमिका आयोगानं सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भातील 13 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसमवेत मतदार यादी पुनरीक्षणातील दावे आणि हरकतींच्या कालावधी तसंच इतर बाबींविषयी चर्चा केली. मतदार यादीतून पात्र व्यक्ती वगळल्या जाणार नाहीत आणि अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाहीत याची खात्री करतानाच ही प्रक्रिया लोकाभिमुख असावी असा प्रयत्न असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ज्या मतदारांना नोटीस बजावली आहे त्यांचं नाव यादीतून वगळलं जाईल असं नाही तर तपशीलांमध्ये विसंगती आढळल्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीनं युएईच्या उत्तर अमिरातीमधील भारतीय नागरिकांसाठी काल कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध मुद्द्यांवर मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये आज भारतीय महिला संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना सकाळी 10:30 सुरू होईल तर बॅडमिंटनमध्ये आज भारतीय पुरुष संघाचा सामना यजमान जपानशी होणार आहे. काल पुरुषांच्या संघानं बांगलादेशचा 3-0 पराभव केला. महिला बॅडमिंटन संघही आज जपानशी लढत देणार आहे. तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात काल हिमांशु ढिल्लननं रौप्य, रुद्रांश पाटील यानं कांस्य पदक पटकावलं. याच प्रकारात भारतीय पुरुषांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतानं नेमबाजीत आतापर्यंत 5 पदकं जिंकली आहेत, त्यात 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. सध्या भारत 12 स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकतानगर इथं 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9 आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अपन मैं निक्षिक पूर्णांक 5 MHz वर अपन ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आकाशवाणी अमरावती,
4: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
3: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
4: एकाकी मनाला भावनांची साथ,
3: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
4: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
3: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केली.

श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर. आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. हे गीत आहे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं, हरेंद्र जाधव यांची शब्दरचना, संगीत मधुकर पाठक.

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा।
2: कुंदन कांबळे यांची शब्दरचना ऐकवित आहोत, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली, गायक शाहीर विठ्ठल उमप।

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: शाहीर साबळे यांनी गायलेलं लोकगीत ऐकवित आहोत। संगीत वसंत देसाई यांचं आहे।
3: आडवा हटून गेले, आडवा हटून गेले, आडवा हटून गेले।

श्रोते हो, हा होता लोकसंगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz. सकाळचे 9 वाजले आहेत. पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या विविध या कार्यक्रमात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: श्रोते हो आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:40 झाली आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा. आज या कार्यक्रमात नमस्कार अमरावती यात महिलांचं सामाजिक स्थान या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री रजिया सुलताना यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रोते हो नमस्कार अमरावती. या कार्यक्रमात आज महिलांचं सामाजिक स्थान या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
0: मंडळी नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात परत एकदा आपलं स्वागत. आणि दुसरा भाग मी याकरता म्हणतोय की कालच्याच पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या लेखिका कवयित्री रजिया दिदी सुलताना आज आपल्या सोबत आहेत. दीदी परत एकदा दुसऱ्या भागात नमस्कार अमरावतीच्या, तुमचं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
0: काल तुमच्या आपण बालपण तुमचं समजून घेतलं, तुमचं कसं लिखाण सुरू झालं, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुम्ही त्या कामाकडे कशा वळल्या, एकूण समाजातले कुठले कुठले प्रश्न कुठले कुठले विषय तुम्हाला तुमच्या लेखनाकरता प्रेरित करतात आपण त्याच्याबद्दल बोललो. आज मला खरं तर एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून पीडित महिला आणि लहान मुलं यांच्याकरता, म्हणजे समाजातल्या सगळ्या स्तरातल्या महिला आणि मुलं यांच्याकरता पण दीदी तुम्ही काम करता, तर हा विषय म्हणजे पीडित महिलांचा आणि लहान मुलांचा हा सध्याच्या काळामध्ये किती गंभीर झाला आहे, तुमचं काय निरीक्षण आहे याच्याबद्दल?
3: खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि लहान मुलं हे राज्यकर्त्यांचे मतदाते नसतात
0: खरं,
3: त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे अजूनही गांभीर्याने बघितल्या जात नाही. हरवलेल्या मुलांची संख्या खूप मोठी आहे. कायदे करून पास्को सारखा कायदा करून हे प्रश्न सुटणारे नाही आहे. रेप पेक्षा गँगरेपचं प्रमाण वाढलं, त्याच्यामध्ये बाल गुन्हेगारांचं प्रमाण

0: खूप आहे आणि बालवेश्यांचं पण प्रमाण खूप आहे. एका क्षणात अनाथ झालेल्या मुलांचं प्रमाण खूप आहे. रागाच्या भरात तो पुरुष मर्डर करतो आणि एका क्षणात ती बाई मुलं वडिलापासून दूर होत किंवा आत्महत्या करतात पुरुष. म्हणजे कुठली कारण असेल, कर्जबडी असेल, डिप्रेशन असेल, व्यसनाधीनता असेल, एका क्षणात हे मुलं अनाथ होतात. मुलं ही देवाघरची फुलं असतात, पण सेक्स वर्करची मुलं, कैद्यांची मुलं, थर्ड जेंडर म्हणून जन्माला आलेली मुलं, थर्ड जेंडर म्हणून जर जन्माला मुलं आले, पालकत्व नाकारणारे पुरुष आहे, माझं नव्हेच,
1: कारण
0: आईला तर सगळे सारखे असतात,
1: स्वीकारार्हता.
0: आणि आई म्हणून आणि बाई म्हणून त्याची सगळ्यात मोठी जड ही बाईला पोचते त्यावेळेला. तो पालकत्व नाकारून मोकळा होतो. दत्तक मुलं आहे, निराधार मुलं आहे, सावत्र मुलं आहे, अपंग मुलं आहे, अनाथ मुलं आहे, वेगळी लैंगिकता असलेली मुलं आहे, मुलांचं हे खूप आहे, हरवलेली मुलं आहे. आणि त्यांना मग वाम मार्गाला लावलं जातं, त्याच्यावर अनेक चित्रपट पण निघाले. व्यसनाधीनताकडे वळणारे मुलं आहे, तर अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीकडे मग हे मुलं वळतात. आणि या मुलांकडे आपण उद्याचा भारत म्हणून आपण बघतो, उद्याच्या भारतामध्ये आपण काय शोधणार? व्यसनाधीनता, गुन्हेगारीता, त्यांना न लाभलेलं प्रेमळ पण. तर मला असं वाटतं पालकांची आणि एकूणच समाजाची खूप मोठी जबाबदारी आहे की मुलांचं जग मानवतेच्या दृष्टीने करणं, जात विरहित, धर्म विरहित असा भारत घडवणं हे समाजाच्या हातात आहे. तर मला असं वाटते संसार म्हटलं की भांडणं होणारच. आपण खूप मुलांना नाही देऊ शकत, पण आपल्या घरामध्ये प्रेम, शांतता, संस्कार याच्यासाठी पैसे आणि शिक्षण नाही लागत ना.
1: नाही नाही,
0: तुम्ही मुलांसोबत मारणार झोडणार, मुलं तेच बघत. लहानपणी ते मुलगी बघते की वडील दारू पितो, लग्न झाल्यानंतर नवरा पितो, नंतर मग 50 नंतर नातू पितो, काय वाटायला येतं तिच्या मग. तर मला असं वाटतं या याच्याकडे बघायचं समाधान.
1: आणि लहान मुलं जे बघतात तसेच ते पुढे पुढे घडत.
0: इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली मुलं शिव्या देतात. आपण म्हणतो तुला शाळेत शिकवते का? शाळेत नाही शिकवलं जात. सकाळी वडिलांनी आईला दिलेली शिवी संध्याकाळी ते रिवास होते.
1: बरोबर,
0: शिव्या मुक्त समाज कुठे आहे?
1: फक्त त्याची शपथ घ्यायची असते,
0: ते प्रवाहित होत चाललं.
1: प्रवाहित होत चाललं खरं. दिनी समाजातल्या किन्नर, समलैंगिक किंवा लेस्बियन, बायसेक्शुअल अशा लोकांकरता, अशा घटकांकरता पण तुम्ही काम करता, तर या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव नेमका काय आहे?
0: खूप चांगलाही आहे आणि भयानकही आहे. कारण जगभरामध्ये भारतीय देहाला खूप मोठी मागणी आहे.
1: दुर्दैवाने,
0: कारण त्यांना वाटते की ती सेवा ते दीर्घ काळ देऊ शकतात. आणि यांचे त्यांच्या जगातल्या पुरुषांचे भाव डॉलर मध्ये असतात, ते हजारामध्ये खुश होतात. हे जे आहे, कारण बाहेर देशामध्ये सेक्सकडे एक व्यायामाच्या दृष्टीने, सहजीवनाच्या दृष्टीने बघतात, पण आमच्याकडे त्या विषयावर बोलणं टाळतात. बोलल्या जात नाही, ते खोलवर आणि खुलेपणाने बोलायचा हा विषय आहे.
1: पण शिक्षणातून जर या गोष्टी सांगितल्या गेल्या तर परिणाम होईल असं वाटतं?
0: नाही, मग ते थेअरी शिकवेल, प्रॅक्टिकलचं काय. आजही आपल्याला आठवत असेल की जेव्हा विज्ञानात स्त्रीलिंग, पुलिंग, नपुसक लिंग, लिंग शब्द उच्चारायला आम्ही खाली मान घालायचं. तेव्हा ती एवढी साक्षरता नव्हती, पण कळायचं की हा विषय तो आहे. खाली मान घालायचं. तर बोललं पाहिजे ना, कारण केवळ प्रायव्हेट पार्ट छोटा आहे म्हणून तल्लाक होत असेल, केवळ फिगर चांगला नाही म्हणून बायका सोडल्या जात असेल. कुठपर्यंत तुम्ही दाबून ठेवणार? 20 लाख रुपये खर्च केलेली मुलगी 20व्या दिवशी परत येते तो परफेक्ट नाही म्हणून. आणि आमचा सगळा पुढचा प्रवास पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या, अपील याच्यात जातो. कुठल्या घेऊन आपण जगत आहे? आपल्या पैशाचा अपव्यय किती होत आहे?
1: याचाही विचार झाला पाहिजे.
0: हो ना, किती कोर्टामध्ये केसेस. आज काउन्सिलिंग सेलची संख्या वाढलेली आहे. माझ्याकडे रोजचे 3 महिन्याचे 100 येतात. असे 20 महिला सेल आहे अमरावतीमध्ये. तिथली संख्या याच्यापेक्षा दुप्पट आहे.
1: दीदी, मग जगात कोण सुखी आहे?
0: जग सुख आपल्या मांडणावर असतं ना. सुख हे आपल्या फुगा विकणाऱ्याला, फुगा विकल्या गेल्या याचं सुख असते, घेणाऱ्याला मुझे मिला याचं सुख असते, आणि फोडणाऱ्याला बम फुटे याचं सुख असते. फुगा एकच, पण सुख मांडण्याच्या आनंदाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. आणि तो फुगा फुटता जी पाहणाऱ्यांचा आनंद
1: वेगळा. दीदी, सामाजिक कार्यामध्ये काम करताना तुम्ही कारागृहातल्या कैद्यांकरता पण काम करता. भेटी दरम्यान तुम्ही त्यांना जेव्हा भेटता, त्यांच्याशी बोलता, त्यांचे विचार समजून घेता, काय कसे असतात हे लोक?
0: खूप चांगले असतात. ज्या हाताने ते मर्डर करतात त्याच हातांनी बायकोचा फोटो कुरवाडून झोपतात ते.
1: ऐक.

0: कैदी झाला, ज्यांना समाजात खुकार समजले जातात असे खुकार कैदी म्हाताऱ्या कैद्यांची अंडा बॅरक मध्ये सेवा करतात. हा एक बदल मी पाहला तिथे. अरुण गौडी वगैरे यांना सगळ्यांना भेटले, एक वेगळं जग असतं त्यांचं. पण जसं मी म्हटलं की एका रात्रीत कोणी सेक्स वर्कर होत नाही, तसं एका क्षणात कोणी क्रिमिनल पण होत नाही. ते असं नियोजन नियोजन नियोजन नियोजन होत जातं. संवाद कमी चालला होत चालला समाजामधले, आणि कुटुंबामध्ये तो एकटा का पडतो, तो रागीट का होतो, सगळा दोष मोबाईलला देऊन नाही चालणार. नातं संवादी होणं, जगणं संवादी होणं हे खूप गरजेचं.
1: आपण एकमेकांशी खुलून बोललं पाहिजे.
0: बोलत नाही, एकदम आपण बोलत नाही किंवा मग टोकाचं बोलतो, वाया गेला. या शब्दात त्याचं व्यक्तिमत्व गुंडाळत त्याला हे होतं. खूप चांगले मला अनुभव आले. मी अपराजिता म्हणून हे लिहिलं. जेव्हा परमिशन काढली म्हटलं मर्डर करणाऱ्या महिलांची मला परवानगी द्या, कारण नंदा भावजया जावा जावा मायलिकी अशांचं प्रमाण खूप आहे. तर मला ते भेटले 15 पैशाच्या पोस्ट कार्डावर. तेव्हा तेव्हा मी ते पाहिलं जग. नंतर आवडलं काम तर त्यांनी ती मुदत वाढून दिली. पण तिथलं जग वेगळं आहे. बदल पण केले की पहिले नवरा बायको जर एकत्र आले त्यांना सहजीवनाचा आनंद घेऊ द्या. शेक्स पॅरल त्या काळामध्ये आम्ही मंजूर केली. तिथे मुलं शिकतात आता मुक्त विद्यापीठातून. जसं आता बॉम्बे स्पोर्ट मधला नदीम तो वकील झाला आहे. खूप आहे बदल तर जग त्यांना. पण बाहेरून आल्यानंतर त्यांना समाज किती स्वीकारतो. इथे पण जेंडर सगळ्या बाबतीत आहे. पुरुषांना भेटायला येतात पण महिला कैद्यांना फारसं कोणी भेटायला येत नाही. अशासाठी आहे स्वयंमक.
1: पण मग तुम्ही जेव्हा महिला कैद्यांना भेटता तेव्हा काय कारणे असतात त्यांच्या?
0: रॅगिंग हा एक जो सांसारिक रॅगिंग असते तो एक प्रकार असतो. संपत्ती हा एक प्रकार असते. सावत्रपणा हा एक प्रकार असते. व्यसनाधीनता असतो. आणि चुगल्या लावणं हा खूप मोठा अपराध आहे. त्यापैकी केसेस कडे अजूनही बघितलं गेलं नाही. कारण अर्ध्यापेक्षा जास्त संसार कोणीतरी कान भरले कोणीतरी हे केले त्याच्यातून होतात. तर हे सगळं आहे.
1: अगदी खूप एकमेकांवर प्रेम करणाऱ्या नवरा बायकोचे काडीमोड सुद्धा असतात.
0: हो हो,
1: कान भरणी या कामामुळे होत असतात असे पण अनुभव आहेत.
0: अनुभव आहे.
1: दीदी आपण थोडस आता कानाला बरं वाटणारं गाणं ऐकूया. चुकल्या या विषयांबद्दल
0: ते भातकुलीच्या खेळामधली राजा
1: आणि कराणी मंगेश पांडे
0: डावा मोडला.
1: अधूनही एक कहाणी क्या बात आहे. म्हणजे ऐकूयात रजिया दीदींच्या आवडीचं हे गीत.

0: दीदी, तुमच्या सामाजिक कार्याबद्दल आपण बोलतो आहोत, लेखनाबद्दल अगदी थोडक्यात बोललो, पण मला खरं सांगा की तुम्हाला कवितेकरता खुणावणारे विषय कुठले आहेत?
1: कवितेला काही असं विषयाचं बंधन नसते, पण मला एक साहित्यिक म्हणून खूप अफसोस लागतं की मैथुन साहित्याकडे, मैथुन काव्याकडे अजूनही साहित्यिक अर्थपूर्ण भावनेने बघत नाही. जो की अजंठा वेरूळ खजुराहो हे मैथुन शिल्प आहे, लोकांनी सहजीवनाकडे वळावं त्याकरिता ते शिल्प झालेले आहे. त्याच्यामध्ये एक माणूस की हा एक उद्देश होता उघड्यावरच जगणं, त्याने ते हे केलं. किंवा कामसूत्रासारखा जो आहे तो जगामध्ये सगळ्यात आहे, तो आपल्या भारतामधला आहे कामसूत्र. त्याच्यानंतर ते सगळ्याला, पण मैथुन काव्याकडे, मैथुन शिल्पाकडे सुद्धा आपण डोळे भरून बघत नाही हो. मैथुन साहित्याकडे कसं बघणार?
0: खरं खरं
1: मैथुन साहित्याची अजूनही दखलच घेतल्या गेले आणि वास्तुविकृत पाहतो विकृत, पण त्याच्यावर आम्ही चर्चा नाही करत,
0: आम्ही गंभीरपणे चर्चा नाही करत.
1: हो, माझा जे आहे साहित्य की शेकसेक, सामाजिक प्रतिबिंब, हे जण्याचं जगणं, अंथरुणातील बंडखोरी, हे कामातून आलेले अनुभव आहे आणि समाजाच्या संवेदना जागृत व्हाव्या म्हणून आम्ही लिहित असतो त्याच्यावर.
0: खरं या कामाच्या अनुषंगाने अनेक मानसन्मान, अनेक पुरस्कार तुमच्या वाट्याला आलेले आहेत, आम्हाला थोडं त्याच्याबद्दल पण सांगा ना.
1: तेव्हा माझं काही राजकीय वलं नाही, आर्थिक वलं नाही, मला सोशल मीडिया करत नाही, मला व्हॉट्सअप वाचता येते करता येत नाही, पण मला जे पुरस्कार भेटले ते तुमच्यासारख्या लोकांनी दखल घेतली आणि तिचे पॅनल समिती असतात. समाजा जो का पुरस्कार, कुठल्याही पुरस्काराला कुठलीही फाईल त्यांनी मागितली नाही.
0: बरोबर.
1: किंवा मी वयाची 50 ओलांडली तर मी कष्टकरी हातांना सलाम हे पुस्तक लिहिलं, काय करावं 50 तर पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्या बायकांसोबत आम्ही जायचं, त्यांचं जग हे ते सगळं बघायचं, म्हणजे चप्पल शिवणाऱ्या बाईपासून तर गळे की मट्टी विकणाऱ्या बाईपर्यंत. तर ते मग विद्यापीठाने पुरस्कार दिला, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार भेटला राष्ट्रीय एकात्मतेवर, हमीद दलवाई पुरस्कार भेटला. तर हे पुरस्कार असे फाईल बघून लगा लावून नाही भेटलेले, सगळे भेटलेले. पुरस्कार हे की वेगळं जग आहे, पण लोकांचं जगणं, वेदना हा खूप मोठा प्रश्न आहे. पुरस्कारासाठी आपण काम करत नाही, पण ते कामाची दखल घेते आणि कामातून खूप सगळे कार्यकर्ते तयार होते नव्या पिढीचे, ज्यांना सोशल मीडिया येते, इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे, जगातलं ज्ञान आहे, आणि सपोर्टर ग्रुप वाढतो आहे. एक एक कामाचं एक आउटपुट निघत आहे त्याच्यामधून. हा खूप मोठा बदल साहित्यातून होतो, कामातूनही होतो, सगळ्या ह्याच्यातून होतो. आणि मला कोणी पुरस्कार दिला पाहिजे आणि मला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करूच नाही. सामाजिक कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, तू मान अपमान, कारण आता जे सामाजिक कार्यकर्त्यांची पिढी आहे, माझं नाव नाही टाकलं, माझं खालीच टाकलं, मला बोलावलंच नाही, माझ्या नावासमोर जीस नाही लावला, कारण प्रेसमध्ये टेबल वर्क केलं तर अनेक लोक भांडायला यायचे, माझं नाव का कापलं, जी कोणी लावला, एकेरी काली. कामाचे अनुभव खूप भन्नाट आहे, त्याला येत काहीच नाही, पण काउन्सलिंग करताना इंग्रजी पेपर हातात घेऊन येते, कोणी पक्षाचा दुपट्टा घालून येते, कोणी मौलाना सोबत आणते, कोणी क्रिमिनल आणते, कोणी फोन करते, आपने सुना नहीं क्या, देखा नहीं क्या, नाम तो सुना ही होगा. खूप वाटायला येतात तसे, पण बेवडे मला अधिक जवळचे वाटतात, नार्को टेस्ट न करतात खरं बोलतात ते.
0: काय बात आहे.
1: आणि

0: मॅडम मी जाते त्याला दारू सोडायला लाव. तो म्हणतो मॅडम तिला सांग दारू सोडली. मग खोटं बोलते, नाही ग माझ्याकडे 4 वेळाला कधीच दारू नाही पेली. म्हणजे तो म्हणते तू ये तर दारू सोडतो, आणि ही म्हणते तू दारू सोडतो मी येतो.
1: अच्छा,
0: याच्यामध्ये 10-15% पोरी बसलेली आहे. आता आमचं सीझन चालू आहे, राखी झाली ना 10 पोरी जात नाही, 10 पोरींना नेत नाही. दिवाळी झाली की 20 पोरी जात नाही, 20 पोरी
1: राखीला किंवा दिवाळीला येतात
0: जात नाही, जात नाही. दिवाळीला पुन्हा मग ईद झाली की 25 पोरी जात नाही, 25 ला नेत नाही. असे आमच्या सीझनाचे टप्पे आहे. म्हणजे तो एक राजेस खन्नाचा पिक्चर होता ना, उसको लगता की वो मुझे पलट कर देखे, उसको लगता वो मुझे पुकारे. या पुकारे पलट के देखे मध्ये संसार
1: उद्ध्वस्त होऊन जातो. दीदी तुम्ही सामाजिक कार्यकर्ता, आताची ही यंग जनरेशन आहे किंवा अगदी आपण ज्याला म्हणू की सामाजिक कार्यामध्ये नवीन नवीन लोकांनी येत राहिलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणता की समस्या सांगणारे आहेत, ऐकणारे पण तयार झाले पाहिजे. तुम्ही असं काही अनुभव येतो तुम्हाला की कोणीतरी तुमच्याकडे येतं की मला पण तुमच्यासारखं सामाजिक कार्य करायचं आहे वगैरे, असा काही अनुभव येतो?
0: येतो ना, खूप येतात की मला पण तुमच्यासारखं करायचं आहे. पण हे 11 ते 5 फील्ड नाही आहे ना. एखादी बाई सकाळी जाते कामावर तेव्हा 4 वाजता दे, नवरा बायकोची भांडणं तुमची 11 ते 5 वेळेस नाही होत ना. तुमचे ऑफिस 11 ते 5, शनिवार रविवारी बंद बंद, आणि नवरा बायकोचं भांडणाचं काय? तो कामावरून जाते 11 वाजता तेव्हा होते, किंवा घरून परत आल्यावर 6 वाजता होते, तेव्हा तर तुमचे ऑफिसच बंद असतात. आमचं घर आणि ऑफिस एक असल्यामुळे त्या बायका येतात, कोणी नवऱ्याच्या चोरून येतात, पोरांना कुठे तरी ठेवून येतात. पण काउन्सिलिंग सेंटर काढून नाही समस्या सुटणार. घरामध्ये नवरा बायकोचं नातं पण संवादी नाही आहे. संवादी असलं पाहिजे. आपण काय बोलतो, मुलांसोबत काय बोलतो, काय नाही, म्हणजे आजही नवऱ्याचा मूड बघून बाईला बोलावं लागतं.
1: हो खरं,
0: मूड बघून, म्हणजे त्यांनी दरवाजा कुठल्या स्पीडने उघडला त्याच्यावरून तिला समजतं
1: त्याचा मूड कसा आहे,
0: मूड कसा आहे. आणि पुरुषाचं चुकतं असं नाहीये, बायकांचं पण तेवढं चुकतं. मुलांनी काही चूक दिले आण देते रे अब्बू को, अब्बू आणे के बाद बताते, म्हणजे त्या पुरुषाला हिटलर करून टाकलं.
1: त्याची इमेज तशी तयार केली जाते,
0: तशी इमेज तयार
1: की आता भीती दाखवण्याची गोष्ट आहे बाबा म्हणजे.
0: हो, तर हे कुठंतरी जे आहे स्त्री पुरुष दोघांनी, तू पुरुष मी स्त्री, तू नवरा मी बायको, असं खूप झालं जगणं. पण कुठेतरी मित्र मैत्रिणींच्या नात्यांनी जगणं खूप गरजेचं आहे, किमान मुलांसाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी. कारण काय होतं, 25-30 वर्ष लग्न होते. आता तर एक आठवड्यापूर्वी लेख वाचला मी की अशा भारतामध्ये आपण जाऊ की जिथे लग्न न करणारं युवकांचं जग राहील. ते भीतात ते लाईफ पार्टनर.
1: आणि खरं तर तसं पावलं त्या दिशेने वळायला लागली आहे आता.
0: लागली ना,
1: अनेक तरुण मुलं मुली म्हणतात आम्हाला लग्न नाही करायचं.
0: हो,
1: आणि त्यातून मग हे लिव्हिंग रिलेशनशिप वगैरे प्रकार पण आले,
0: रिलेशनशिप वगैरे सगळं त्याच्यातून हे व्हायला लागलेले आहे. पण माणूस एकटा जन्माला, एकटा मरतो, पण एकटा जगू शकत नाही ना.
1: नाही खरंय, खरंय. पण दीदी तुम्हाला असं वाटतं की विवाह संस्था नावाची जी गोष्ट आहे ही येत्या पुढच्या काळामध्ये संपुष्टात येईल असं वाटतं?
0: संपुष्टात नको यायला, पण मुलांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे. आता माझा मुलगा आयटी क्षेत्रामध्ये जातो, लग्न झालं, मुलगा हॉस्टेलवर राहतो, म्हणजे आई तो बाय बाय करतो ना बाबाला, तर माझ्या डोळ्यात पाणी येते. म्हणजे आहे आमच्याकडे खूप आहे, मोठमोठ्या लक्झरी हॉस्टेलवर ठेवणारे पॅरेंट्स आहे. का? तर उन्हाळ्यात तो आईकडे राहतो, दिवाळी तो वडिलाकडे राहतो. मुलांनी नाही म्हटलं ना तुम्हाला मला जन्माला घाला, त्यांनी अप्लिकेशन नव्हतं दिलं तुमच्याकडे की मला जन्माला घाला, जगदा करा. पालक बनले तर पालकच निभवाना, पालकच निभवत नाही, भांडून किती मुलं आदरतात अशी भिंतीवर रागाच्या भरात, पालकत्व नाकारतात. सगळा राग, मुलाचा राग, नवऱ्याचा राग मुलांवर, पुरुषच नाही बायका पण आता येईल ते मारून मारतात पोरांना.
1: पण आता असं झालंय की माणूस त्याच्या संवेदना कमी होत चालल्या, राग पटकन
0: सगळ्याच बाबतीत. पूर्वी माणूस मेला तर रागो, बाई मेला का गो चांगला होता. पहिला प्रश्न विचारते मैयत किती वाजता आहे,
1: हळहळ नावाची गोष्ट राहिली नाही,
0: काहीच नाही आहे, काहीच नाही. पूर्वी लोक यायचे पाठीवरून हात फिरवायचे, आता परस्पर स्मशानात जातात, स्मशानातून घरी जातात. संवेदनाच कमी होत चालल्या सगळ्या नात्यामधल्या, समाजामधल्या, कुटुंबामधल्या, शेजाऱ्यामधल्या. माझ्या घराचे म्हणजे आमच्याकडचे 27% घर काका का घर विकलं, शेजारी चांगला नव्हता. शेजारी चांगला नव्हता म्हणून घर विकतो, आणि दुसरीकडे आपण जागतिक मैत्री करायला जातो. माझ्या सगळ्या सगळ्याला तपासणी करायची, अंतर्मुख होणं गरजेचं आहे.
1: दीदी मानव संवाद केंद्र आहे तुमचं, काय काम करतो तुमचं?
0: आम्ही एकच काम करतो, संबंधावरून भांडणं होणारे, भांडणाने घटस्फोट, सगळे प्रश्न आम्ही नाही घेत. बाकी काउन्सिलिंग सेंटरला घेतात ते नवरा बायकोचं, आणि

0: दोघांनी पोलीस स्टेशन फोर्ट करावा लागू नये, दोघांचाही पैसा वेळ वाचावा आणि दोघांचे नातेवाईकांना त्रास होऊ नये या सामाजिक जाणीवेतून करतो. पण संबंधावरून होणारी भांडणाने घटस्फोट. ही म्हणते डोंट टच मी, मला संसार आहे, तो म्हणतो ही लावू देत नाही हात. याच्यावरशी एक सायकोलॉजिस्ट काय करणार, जज काय करणार, पोलीस बसलं कलम लावायला, कोर्ट बसलं तारखा द्यायला. मुलं सफर होतात ना त्या सगळ्या याच्यामध्ये.
1: पण मग काय त्याचं काय येतं, यश येतं?
0: समजतात, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर येतात ना यश. समजतात, मुली पण समजतात. आणि मुली जे म्हणतात ते सगळंच खरं असं पालकांनी समजू नये.
1: हो हो,
0: मुली जे म्हणतात ते महिलांवर अत्याचार होतात हे मी मान्य करते, पण लाखो मी एक बंदा तर सही हो सकता ना.
1: वो भी हो सकता है,
0: ते होऊ शकतात ना. तर ते मला असं वाटते पालकांनी सुद्धा सामंजस्य भूमिका घ्यायची. आणि लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढत आहे. पूर्वी कसं अरेंज मॅरेज मध्ये बाबा मला जायचं नाही, त्याचा लफडा आहे किंवा पिते, मग वडील म्हणते नाही ग असतेच माणसाची जात सुधरेल. मध्ये सांगितलं, आम्ही तर म्हटलं होतं करू नको, समस्या तीच, पुरुष तोच,

0: ते मला असं वाटते पालकांनी सुद्धा सामंजस्य भूमिका घ्यायची. आणि लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढत आहे. पूर्वी कसं अरेंज मॅरेज मध्ये बाबा मला जायचं नाही, त्याचं लफडा किंवा पिते मग वडील म्हणते नाही ग असतेच माणसाची जात सुधरेल. मध्ये सांगितलं आम्ही तर म्हटलं होतं करू नको, समस्या तीच पुरुष तोच, पण असा पण एक
1: थोडासा
0: दृष्टिकोन वेगळा. आई मी जात नाही त्याचं लफडा आहे, हा लेकरू झाल्यावर सुधरते माणूस. पण तेच जर लव्ह मॅरेज मध्ये म्हटलं ना आम्ही तर म्हटलं होतं करू नको, तव्हाने दिसलं का
1: तूच घेतला निर्णय.
0: हा पण लव्ह मॅरेज मध्ये ती संपत असता तर मोरल सपोर्ट भेटतो, पण लव्ह मॅरेज मध्ये तो भेटत नाही, अरेंज मॅरेज मध्ये भेटतो. त्याच्यामुळे मानवी वाहतुकीची एक नवीन समस्या अलीकडच्या 3 वर्षांमध्ये फोपावत आहे.
1: बरोबर,
0: स्थलांतर वगैरे.
1: दीदी परत एकदा आजच्या भागातलं दुसरं गाणं ऐकायची वेळ झाली आहे. तर
0: गाण्यापेक्षा मला असं वाटतं माझं गझलवर पण खूप प्रेम आहे.
1: क्या बात, गझलवर आमचंही प्रेम आहे.
0: कुठे गझल, खोली, उंची, काय कमी शब्दामध्ये मांडतात ते लोक.
1: खरं खरं खरं. कुठली गझल ऐकवायची?
0: कुठली पण आवडेल मला.
1: चलो, होश वालो को खबर क्या बेखुदी क्या चीज.
0: अरे वा,
1: आणि आपला विषयाला अनुसरून पण
0: आहे.
1: बरोबर, चला ऐकूयात मंडळी दीदींच्या आवडीची आणि आपल्या सगळ्यांच्याच आवडीची होश वालो को खबर क्या ही गझल. हो

0: दीदी, आपण अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत आणि आता घड्याळ सांगताय की थांबायची वेळ झाली आहे. पण जाता जाता मला तुमचं, मी ज्याप्रमाणे सुरुवातीला म्हटलं की तुमचं आत्मकथन रजनी ते रजिया हे तुमचं नुकतंच तुम्ही प्रकाशित केलेलं आहे, आणि संपूर्ण आयुष्य तुमचं 30 वर्षाचा 35 वर्षाचा तुमचा जो काही संसार आहे तुमचं सगळं त्यात तुम्ही मांडलेलं आहे. तर सामाजिक कार्याचा, पत्रकारितेचा, काव्याचा, अस्तित्वाच्या लढ्याचा, खास म्हणजे आता तुम्ही तुमचं आत्मकथन लिहिलं आहे, तर हा सगळा प्रवास केल्यावर जेव्हा तुम्ही मागे वळून बघता असं काही वाटतं की ही गोष्ट राहून गेली?
1: राहून गेली ना. हिंसामुक्त समाज आणि भयमुक्त नारी, मला असं वाटते हे आलं पाहिजे समाजामध्ये. स्वातंत्र्याचे आपण वर्षानुवर्ष साधक 78, 79, 80, पण अजूनही प्रश्नावली नाही बदलली. लग्न झालं का, नवरा काय करते, मुलं किती, म्हणजे माझं लग्न व्हावं, मला नवरा असावा, नवरा माझ्याजवळ असावा, मला लेकर असावं आणि त्याच्यात एक पोट्ट असावं. मी जर म्हटलं मला 4 मुली आहे, 4 मुलीचं आहे, माझा संघर्ष, माझं हे कुठं, हे का, हे काही आयुष्य कसं जगावं हे पुस्तकात आणि धर्मशास्त्रात नसतं लिहिलं ना. हे स्वतःने प्रत्येकाने स्वतः पुरत शहाणं होणं खूप गरजेचं आहे. समाज अजूनही शहाणा झालेला नाही, तीच प्रश्नावली अजूनही आहे आणि सगळ्या महिलांचे प्रश्न आहे.

0: मुस्लिम महिलांचे वेगळे आहे. कुठला तरी मौलाना निकाह लावतो आणि निकाह तो लावून वडील तो कागद ठेवून देतो. 90% बायकांनी आपले निकाहनामेच वाचलेले नाही मुस्लिम महिलांनी.
1: हा तुमचा अभ्यास सांगतो?
0: हो नाही, सगळ्यांचाच आहे. अरब राष्ट्राचाही आहे आणि याची आहे. अरे वाचा ना निकाहनामा तुमचा, त्यांनी मेहर दिला आहे का, मग तो कसा दिलेला आहे, तो ज्वेलरीमध्ये दिला आहे की पैसा मध्ये दिला आहे. बायकांनी साक्षर होणं गरजेचं आहे ना. समाज माझ्यासाठी काय करतो, शासन माझ्यासाठी काय करतं, याहीपेक्षा मी स्वतःसाठी काय करू शकते हे महत्वाचं आहे ना. स्वतःचं अस्तित्व आणि अस्मिता कायम ठेवायची आहे तर सगळे प्रश्न शिक्षणाने नाही सुटणार ना. हे खूप मोठे प्रश्न आहे आणि ज्यांच्यासाठी लिहितो ते वाचत नाही, जे वाचतात त्यांची ती समस्या नसते.
1: आणि काही प्रश्नांचे मार्ग जे ना ते समजूतदारीतूनच निघणार
0: आहे, निघणारच आहे,
1: ते अभ्यासक्रमातून कायद्यानी असं निघणार नाही. दीदी खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात आलात आणि एक खूप वेगळ्या विषयावर आपण छान गप्पा मारल्या. एकूणच काय तर समाजाचं सध्याचं चित्र काय आहे आणि काय बदल त्यामध्ये व्हायला पाहिजे याबद्दलचं एक छान चित्र तुम्ही या संपूर्ण मुलाखतीतून मांडलेलं आहे. तर आकाशवाणी अमरावतीच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात आलात याबद्दल धन्यवाद.
2: आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात महिलांचं सामाजिक स्थान या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं, तांत्रिक सहाय्य नारायण पवार यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते हो नमस्कार, अमरावती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.5 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
4: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि आता वेळ होते आपल्या आवडत्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाची गीत गंगा.
1: गीत गंगा.
0: श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं अंगाई चित्रपटातलं गीत. जगदीश खिवडकर यांची शब्दरचना, संगीत राम कदम.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं वैशाख वणवा या चित्रपटातलं गीत ऐकवीत आहोत. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा।

0: कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काल जात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी,
1: त्यांच्या काळजात भरली शहाळी.
0: उंची माडांची गळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा,
1: मुलीच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते हो ना.

0: साऱ्या सोडून देर खोड्या साऱ्या शिडात शिरले अवखळ वाऱ्या शिर शिडात अवखळ वाऱ्या
1: शिर शिडात अवखळ वाऱ्या
0: धनी धरणीला गलबत टेकवा धनी धरणीला या गलबताला टेकवा
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा
0: गुमू माहेरला जाते हो नाखवा
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा।
2: श्रोतो यानंतरचं गीत आहे बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं। गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार राजेंद्र विनायक।

0: श्रोते हो आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा।
1: सुनबाई काय सासूबाई, ह्या घराचे काही नियम आहेत।
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये।
2: मग देवाण घेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा
1: हो। आणि ऐक, अजून एक नियम आहे।
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
2: तुम्ही पण ना सासूबाई।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
0: श्रोतेवाणी ही रचना आहे वसंत बापट यांनी लिहिलेली, गायक आणि संगीतकार दशरथ पुजारी।

श्रोत्यांनी आता गीतगंगा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत शोभा गुरटू यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची गीतरचना, संगीतकार श्रीकांत ठाकरे.

0: श्रोते आणि या गीताबरोबरच आजचा आपला गीतगंगा कार्यक्रम इथं संपवित आहोत.
1: गीतगंगा चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती.

0: एफएमआर एक पूर्णांक 5 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11:01 आणि 16 सेकंद झाली आहेत. आणि आता आज वार आहे स्मृती गंधचा. आणि आज या कार्यक्रमात ऐकूयात नामवंत अभिनेत्री नूतन समर्थ, अर्थात तुमची आमची लाडकी गायिका नूतन यांचा जीवन प्रवास आणि त्यांची गाणी.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: मित्र नमस्कार, स्मृती गंध कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. अत्यंत बोलके डोळे, रेखीव चेहरा, सडपातळ बांधा, अनुनासिक स्वर, सोजवळ घरंदाज सौंदर्य आणि समर्थ अभिनय, अशा गुणी चित्रपट अभिनेत्रीबद्दल मी आज बोलणार आहे असं जर मी म्हटलं ना, तर तुम्ही निश्चितच अंदाज बांधला असेल की आज मी कोणाबद्दल बोलतोय. मित्र अगदी बरोबर आहे, ओळखलं तुम्ही. मी बोलत आहे नूतन समर्थ, अर्थात आपली लाडकी अभिनेत्री चित्रपट नायिका नूतन बद्दल. पडद्यावरच्या एका छोट्याशा गुडीयाची ही लंबी कहाणी आजच्या स्मृतिगंध कार्यक्रमात.

श्रोते हो, 4 जून 1936 साली जन्म झालेल्या नूतन म्हणजेच अभिनयाच्या क्षेत्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न होतं. लोकप्रिय हिंदी चित्रपट अभिनेत्री जी तिच्या सहज अभिनय आणि भावपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते. आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत नूतन यांनी 70 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या समर्थ अभिनयाचं दर्शन घडवलं.

0: प्रतिभा पण बोलूया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: मित्र हो, नूतन यांचा सरस्वती चंद्र हा तो चित्रपट होता ज्या चित्रपटाने इतिहास घडवला. इतिहास असा की रसिकांनी गाण्यांची पारायणं केली इतकंच नव्हे, तर अगदी सरस्वती चंद्र चित्रपटाची देखील पारायणं केली. त्यातलंच एक गीत.

तमिळी चित्रपट सृष्टीतल्या मानाचा फिल्मफेअर हा पुरस्कार तब्बल 6 वेळा जिंकलेल्या नूतन यांनी आपल्या सिनेमा सृष्टीतल्या करिअरची सुरुवात केली ती 1950 साली. वय होतं फक्त 14 वर्ष आणि चित्रपट होता हमारी बेटी.

श्रोते हो, 1955 साली आलेल्या सीमा या चित्रपटानं नूतन यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळाली, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये सुजाता, बंदिनी, मिलन, मैं तुलसी तेरे आंगन की, अनाडी, तेरे घर के सामने, सरस्वती चंद्र आणि सौदागर यासारख्या संस्मरणीय चित्रपटांमध्ये त्यांनी विलोभनीय भूमिका तर केल्याच, पण चाहत्यांची मन देखील जिंकली.

श्रोते हो, नूतन यांच्या मातोश्री म्हणजे एकेकाळी अत्यंत गाजलेली अभिनेत्री शोभना समर्थ, तर अभिनेत्री तनुजा ही नूतन यांची धाकटी बहीण. नूतन यांचा विवाह झाला तो लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी. प्रसिद्ध अभिनेता मोहनीश बहल हा नूतन यांचा मुलगा, तर अभिनेत्री काजोल ही त्यांची भाची. नूतन यांनी वेगळ्यांना सांगायला नको की अभिनयाचा हा जो वारसा घेतला तो त्यांच्या मातोश्री शोभना समर्थ यांच्याकडून.

श्रोते हो, 1952 मध्ये अभिनेत्री नुते यांनी मिस इंडिया हा खिताबही जिंकला होता ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. तब्बल 4 दशकांच्या आपल्या कारकिर्दीत नूतन यांनी 80 हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या, ज्यात अगदी रोमॅन्टिक पासून सामाजिक आणि वास्तववादी भूमिका यांचा समावेश होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळख असलेल्या नूतन यांना अनेकदा अपारंपरिक समजल्या जाणाऱ्या संघर्षग्रस्त स्त्री पात्रांच्या नैसर्गिक अभिनयाचीही ओळख मिळाली होती, पण त्या बरेचदा रमल्या त्या रोमॅन्टिक चित्रपटात. दिल्ली कथक या चित्रपटातलं हे गीत बघताना त्यांच्यातला तो रोमॅन्टिसिझम स्पष्ट दिसतो.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

श्रोते हो, आजच्या स्मृतिगंध कार्यक्रमात आपण बोलतो आहोत अभिनेत्री नूतन यांच्याबद्दल. आपल्या सहज सुंदर अभिनयानं नूतन यांनी त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वानं सिने रसिकांना भुरळ घातली होती, जी खरं तर आजही कायम आहे. नूतन यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी विक्रमी 5 फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. नूतन यांना पद्मश्री हा भारताचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील मिळालेला आहे. खरं तर नूतन यांना पुरस्कार म्हणजे पुरस्काराचा सन्मान आहे.

मुंबईत जन्मलेल्या नूतन यांना नगीना हम लोग, सरस्वती चंद्र आणि सीमा या सिनेमातल्या अजोड अभिनयासाठी व्यापक अशी मान्यता मिळाली.

1960 आणि 1970 दशकाच्या उत्तरार्धात या चित्रपटातून प्रमुख भूमिका बजावत राहिल्या. सुजाता, बंदिनी, मिलन आणि मैं तुलसी तेरे अंगन की मधल्या भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर हे महान पुरस्कार मिळाले.

श्रुतिओ नूतन यांच्या इतर काही चित्रपटांमध्ये अनाडी, चलिया, तेरे घर के सामने, खानदान, अनुराग आणि सौदागर या चित्रपटांचा समावेश होतो. याही चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयानं रसिकांची दमदार दाद मिळवली. अत्यंत भावपूर्ण निरागस हसरा चेहरा आणि अभिनयाची अफाट क्षमता आपल्यात आहे हे नूतन यांनी दाखवून दिलं. सुजाता या चित्रपटातलं हे गीत बघताना त्यांच्यातल्या एक्सप्रेशन्स फुल चेहऱ्याचा परिचय वेगळ्यानं करावा लागत नाही.

श्रोते हो 1980 दशकात नूतन यांच्या व्यक्तिरेखात्मक पात्र साकारण्याला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वीपर्यंत त्या काम करत राहिल्या. साजन की सहेली, मेरी जंग आणि नाम यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्यतः आईच्या भूमिका साकारल्या. मेरी जंग मधली स्मृती हरवलेली नूतन यांनी रंगवलेली आई किती अविस्मरणीय होती ना.

मंडळी, फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतलेल्या नूतन यांनी मिस मसुरीचा मुकुट देखील पटकावला होता. त्यांची आई नूतन यांच्या आईची मनापासून इच्छा होती की आपल्या मुलीनं अभिनय करावा. अभिनयाच्या रितसर शिक्षणासाठी काही काळ त्या स्वित्झर्लंडला देखील राहिल्या. 1945 मध्ये नूतन यांच्या वडिलांच्या नल दमयंती या चित्रपटातून त्या पहिल्यांदा कॅमेरा समोर आल्या. आपल्या आईच्या इच्छेखातर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अभिनयाला वाहून घेतलं.

श्रोते हो, 1991 हे ते वर्ष होतं नूतन यांना कर्करोगानं ग्रासलं आणि वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशी नायिका झाली नाही, होणारही नाही. सिनेजगतात नायिकांची आदर्श नायिका म्हणजे नूतन. आज शरीरानं जरी त्या आपल्यात नसल्या, तरी पडद्यावरची त्यांची विलोभनीय छबी आपल्या प्रत्येकाच्या मनात जिवंत असणार आहे, कधीच पुसून न निघणारी.

0: कार्यक्रमाचा प्रवास होता अभिनेत्री नूतन यांचा अभिनय प्रवास. त्यांच्या स्मृतींना आपण अभिवादन करूया आणि गीतगुंजन कार्यक्रमात इथंच थांबूया.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: श्रोते, आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर. दुपारचे 12 वाजले आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा हळू काम कर. ते फुलांचा तबके क्रिकेटची बॅट नाहीये, इतक्या जोरात कशाला उचलतोय?
1: काय घाबरू नकोस, मी काय पाडवणार वगैरे नाहीये.
0: अरे
1: ताट इथून तिकडे नेऊन ठेवतोय फक्त. अगं नंतर आपल्यालाच उपयोगी पडेल ना.
0: तुझ्या हातात की नाही एखादी वस्तू आली की तिचं काही खरं नसतं. ठेवलेली वस्तू उचलतोस, उचललेली दुसरीकडे ठेवतोस, आणि शेवटी ती कुठे ठेवली हे तुलाच आठवत नाही.
1: हे बघ हे बघ सुखदा, हे तुझे आरोप आहेत ना फार जुने आहेत बर का, आणि पूर्णपणे खोटे आहेत.
0: अरेच्या,
1: कारण मी वस्तू खूप जपून ठेवतो.
0: खरंच रे, इतक्या जपून ठेवतोस की त्या कुठे जपून ठेवल्यात हे तुझं तुलाच आठवत नाही?
1: नाही, काल माझा मोबाईल कुठे ठेवला होता मला लगेच आठवलं होतं.
0: कुठे ठेवला होताच रे?
1: सोफ्यावरच तर ठेवला होता.
0: आणि तो तिथे नव्हता.
1: अगं पण मला कमीत कमी इतकं आठवलं होतं की तो सोफ्याजवळ कुठेतरी आहे. नाही का मग? कोण आले आता? थम थम थम, मी बघतो. हा
2: मीच आलोय, आणि आधीच सांगतो आज मला मोठं काही काम सांगू नका.
0: का बर?
2: कारण मी मदतीला आलोय.
1: अरे अशी कशी मदत तुझी? म्हणजे मोठं काम सांगायचं नाही आणि मग तू मदत कशी करणार?
2: हो म्हणजे तुम्ही काम करा आणि मी मानसिक पाठिंबा देतो तुम्हाला.
1: वा वा वा वा, म्हणजे तू मदत करणार म्हणजे आम्ही काम करताना तू आमच्याकडे बघणार.

0: बघणार, प्रोत्साहन देणार, अधून मधून वा वा वा वा म्हणणार आणि तुम्ही दमलात तर मीच पाणीही पिणार.
1: खरंच मोहित किती उपयोगी माणूस आहेस तू.
0: लहानपणापासून माझीच खासियत आहे, रोहितला काहीही काम सांगितलं की तो मला बोलवायचा आणि मी त्याला सल्ला द्यायचो.
2: तू सल्ला द्यायचाच म्हणूनच मी इतकी वर्ष टिकून आहे बरं का.
0: आणि माझ्या सल्ल्यांना आज सुद्धा डिमांड आहे म्हटलं.
1: कोण मला कुणाची डिमांड आहे?
0: कुणाची म्हणजे काय, अर्थात माझीच.
2: अच्छा,
0: तुला माहितीये का मला एक्सपर्ट सल्ला हवा असतो तेव्हा मी कोणालाही फोन करत नाही, जाऊन आरशा समोर उभा राहतो.
2: अच्छा, छान आहे छानच, कारण तुझ्यासारखा एक्सपर्ट तूच रे.
0: अगं सुखदा, पण तुझी ट्रिप कधी संपली, तू काही सांगितलं नाहीस.
1: सगळं एकदम भारी झालं खरं तर ना, तिथून पुन्हा यावंच वाटत नव्हतं मला.
0: पण तू नव्हतीस तेव्हा रोहित बिचारा विरह गीत गायला लागला होता.
1: अरे बापरे,
0: आणि त्यानं स्वतःची आणि घराची अक्षरशः अवस्था करून घेतली होती. शेवटी मी आणि शर्वरीनं येऊन घरावरले.
2: आली का गाडी परत माझ्यावर? तुम्ही ना माझ्यासारख्या निरागस माणसाला असा त्रास देत आहे का? बरोबर नाही.
0: तू आणि निरागस, तुझे कॉलेजची किस्से सांगू का सगळं त्याला?
2: नको नको नको, मला घरात राहायचंय बाबा, मीच आपला तोंड बंद करून बसतो कसा.
1: चला चला, विनोद पुरे झाले, आता एक दोन दिवसात विसर्जन आहे, गणपती बाप्पाला निरोप द्यायला जायचं की नाही आपण सगळ्यांनी? खर तर ना मला खूप हुरहुर लागते.
2: अरे गणपती आले ना की घराचं रूपच पालटत, मात्र विसर्जन जवळ आलं की अचानक लक्षात येत किती दिवस पटापट गेले नाही का.
0: आणि अगदी सुरुवातीला वाटत अजून खूप दिवस आहेत, मग आरत्या प्रसाद पाहुणे गप्पा धावपळ आणि बघता बघता विसर्जनाचा दिवस येतो.
1: विसर्जनाच्या दिवशी ना तर सकाळपासूनच काहीतरी एक वेगळीच भावना मनात असते. घरात सगळं नेहमी सारखंच असतं, पण मनाला माहित असतं की आज गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे.
2: लहानपणी मात्र आपल्याला विसर्जन म्हणजे फक्त मिरवणूक आणि ढोल वाटायचं
0: आणि खाणं.
2: तुला काय खाण्याशिवाय दुसरं काय सुचतं का रे?
0: अरे खरं सांगतो, माझ्या आठवणींमध्ये गणपती म्हणजे मोदक लाडू पुरणपोळी प्रसाद आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला नको म्हणत दोनदा प्रसाद घेणं हेच आहे.
1: दोनदा?
0: परिस्थितीनुसार तीनदा पण.
2: मला आठवतंय लहानपणी ना आम्ही दोघं गणपतीच्या मंडपात तासन तास बसायचो.
0: बसायचो नाही, थांबायचो, कारण आरती संपल्यावर प्रसाद मिळणार असायचा
2: आणि हा नेहमी माझ्या आधी रांगेत पुढे जाऊन उभा असायचा.
0: त्याला म्हणतात नियोजन.
1: आजही मोहितचं नियोजन असंच आहे वाटत.
0: अजिबात बदललेलं नाही आहे, फक्त आता प्रसादाची रांग कुठे छोटी आहे हे मोबाईलवर शोधतो.
2: वा वा, छान छान छान. पण काही म्हण, त्या दिवसांची मजाच वेगळी होती. घरामध्ये गणपती आणायचा म्हणजे सगळ्यांचा उत्साह, मखर बनवायचं, सजावट करायची, फुलं आणायची, आरतीची तयारी, म्हणजे साधनं त्यावेळेस कमी असली तरी कल्पना भरपूर असायच्या.
0: हो, कधी रंगीत कागद, कधी जुन्या वर्तमानपत्राचा उपयोग, कधी घरातल्या पडद्याचा तुकडा आणि एखादं मखर थोडं वाकडं झालं की आपण त्याला कलात्मक म्हणायचो.
1: लहानपणीच्या गणपतीमध्ये किती बजेट कमी आणि आत्मविश्वास जास्त होता.
2: अगदी खरं.
0: आणि फोटो कमी, त्यामुळे चुका कायमच्या पुराव्यात राहत नव्हत्या.
1: आजकाल एखाद्या मुलाने सजावट केली की आधी फोटो काढतो आणि मग सजावट बघतो.
2: खरंय, पण तंत्रज्ञान आलं म्हणून उत्सवाची भावना काही कमी झालेली नाहीये. उलट अनेक जण दूर असले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आरतीला वगैरे जोडले जातात.
0: हो ना, माझ्या एका मित्रानं तर परदेशातून गणपतीच्या आरतीला ऑनलाईन हजेरी लावली आहे.
1: म्हणजे जगात कुठेही असलात तरी बाप्पांच्या आरतीला जोडण्यासाठीचा मार्ग सापडलेला आहे.
2: आणि कदाचित म्हणूनच विसर्जनाच्या वेळी मन जरा जास्तच भरून येतं, कारण आपण देवाला निरोप देतोय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात आपण काही दिवसांच्या एका सुंदर अनुभवाचा समारोप करत असतो.
0: आणि घरातली ती जागा रिकामी होते ना.
1: अरे फक्त गणपती म्हणजे त्याची प्रतिष्ठापना जिथे करतो ती जागाच नाही, तर अख्खं घरच रिकाम वाटत. सकाळी उठल्यावर तिथे बाप्पा दिसणार नाहीत, आरतीचा आवाज नसेल, नैवेद्य ठेवायची लगबग नसेल,
2: पण आठवणी राहतात
0: आणि मोदकही.
1: तुला की नाही भावनेच्या क्षणी सुद्धा मोदक दिसतात का रे?
0: भावना पोटातून येतात सुखदा.
2: याला ना विसर्जन नाही तर मोदक विसर्जन असं म्हणायला हवं नाही का?
1: पण खरं सांगायचं तर पुढच्या वर्षी लवकर या, या वाक्यामध्ये किती मोठी भावना आहे. नाही
2: आपण निरोप देताना पुढच्या भेटीचं एक प्रकारे आश्वासनच देत असतो नाही का?
0: म्हणजे गणपती असो किंवा आपली माणसं, भेट संपताना पुन्हा भेटण्याची इच्छा असतेच.
1: आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक निरोप हा कायमचा

0: नसतो, काही निरोप फक्त पुढच्या पेटीपर्यंतचे असतात.
1: विसर्जनाच्या दिवशी मला काय वाटतं की बापांना आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, पण त्यांच्या सोबत जे दिवस घालवलेले असतात ते कुठे विसर्जित होतात?
2: वा वा वा,
1: ते तर मनातच राहतात ना.
2: रोहित, आज काय झालंय तुला? फार सुंदर बोलतोयस.
1: काय नाही रे, वातावरणाचा परिणाम आहे हा.
2: मला वाटतं सुखदानं आज सकाळी तुझ्याकडून चार कामं करून घेतली आहेत, म्हणून तुझ्यात अचानक आध्यात्मिक शक्ती निर्माण झाली आहे.
0: चार? कुठले बरं चार कामं?
1: हो तर.
0: पण मी तर तुला फक्त तीन कामं सांगितली होती रोहित.
1: बरोबर, पण चौथं काम मी स्वतःहून केलं, त्याचं काय?
2: ते कोणतं आता?
1: तुमचं बोलणं ऐकून घेण्याचं.
2: बरं, आता बाप्पांना निरोप देऊन झाल्यावर काय?
1: काय म्हणजे?
2: कुठेतरी फिरायला जाऊया ना.
0: अरेच्छा, म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच पर्यटन?
2: हो, कारण घरात बसून कुठे जाऊया म्हणत राहिलो तर डिसेंबर येईल.
1: हे मात्र खरं आहे, म्हणजे प्रत्यक्ष प्रवास करण्यापेक्षा प्रवासाचं प्लॅनिंग आणि प्लॅनचा प्लॅन करण्यात जास्त वेळ घालवतो आपण.
0: आणि शेवटी कोणीतरी म्हणत ना, चल आता राहू दे, पुढच्या महिन्यात जाऊ.
2: आता हा पुढचा महिना म्हणजे कॅलेंडर मधला सर्वात रहस्यमय महिना.
1: हो, कारण तो कधी येतच नाही.
0: पण खरंच सप्टेंबरचा शेवट आला ना की मला नेहमी प्रवासाची आठवण होते. आणि याच काळात जागतिक पर्यटन दिवस सुद्धा असतो ना.
2: म्हणजे जगभरातल्या लोकांना सांगितलं जातं, बॅगा भरा आणि घराबाहेर पडा.
0: फक्त तेवढंच नाही रे, पर्यटन म्हणजे नवीन ठिकाणी जाणं, तिथली संस्कृती, इतिहास, माणसं, निसर्ग हे सगळं पाहणं, समजून घेणं.
1: तर आपल्याकडे तर फिरायला इतकं काही आहे की एका आयुष्यात सगळं पाहणं देखील कठीण आहे.
2: अरे रोहित, महाराष्ट्रातच बघ, कोकणात समुद्र, सह्याद्री डोंगर किल्ले, घाट रस्ते, धबधबे, विदर्भामध्ये जंगल, तलाव, वन्यजीव, मराठवाड्यात इतिहासाची कितीतरी पानं जिवंत उभी आहेत.
0: आणि प्रत्येक प्रदेशाची चव वेगळी, भाषा बोलींचा ढंग वेगळा, सण परंपरा हे सुद्धा निराळं असतं.
1: मला ना प्रवासातली हीच गोष्ट फार आवडते, म्हणजे एखादं ठिकाण आपण फोटो मध्ये वगैरे बघितलेलं असतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तिथला तो सुगंध, आवाज, हवामान, लोकांची बोलण्याची पद्धत, हे सगळं वेगळं असतं प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर.
2: आणि स्थानिक खाणं.
0: हो अगदी बरोबर, पुन्हा आपलं खाणं.
2: आता पर्यटनाच्या चर्चेमध्ये खाण्याला दुय्यम स्थान देणं म्हणजे अन्याय नाहीये का?
1: अन्याय आहे, बरोबर. याला ना कुठेही घेऊन जा, तीन प्रश्न हमखास पडतात. पहिला प्रश्न, इथे कोणते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत?
2: आणि दुसरा प्रश्न, ते किती वेळात मिळत?
0: आणि तिसरा कोणता बरं?
2: पार्सल मिळतं का?
0: पण खरं सांगू का, पर्यटनाचं सौंदर्य फक्त प्रसिद्ध ठिकाणी नसतंच, त्या पलीकडे असतं. एखाद्या छोट्याशा गावातला बाजार, रस्त्याच्या कडेला मिळणारी गरम गरम भजी, त्या भज्यांचा दरवळ, एखादा स्थानिक माणूस स्वतःहून सांगतो ती गावाची गोष्ट, एखाद्या जुन्या मंदिरातली शांतता, हे सगळं प्रवासाचा भाग असतं.
1: खरे खरे, पर्यटन करताना आपण फक्त पर्यटक राहिलो तर कदाचित ठिकाणं दिसतील, पण माणसं समजून घेतली ना तर प्रवास एक आठवण बनू शकतो.
2: माझ्या मते तर प्रवास म्हणजे थोडं स्वतःपासून बाहेर पडणं.
0: हे खरंच छान आहे.
2: हो ना, कारण रोजच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असते, आपलं रुटीन ठरलेलं असतं, आपलं घर, ऑफिस, दुकान, रस्ता, पण नवीन ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना अनेक गोष्टी आपल्याला नव्यानं जाणवतात.
1: म्हणजे तुझ्यासाठी प्रवास याचा अर्थ हरवून जाणं.
2: हो, तुला माहित नाही का हे?
1: म्हणूनच तू माझ्यासोबत असताना नेहमी हरवतोस का रे?
2: अरे, ते मी प्रवासाचा अनुभव घ्यायला गेलेला असतो.
1: नाही, म्हणजे गेल्या वेळी आपण लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा तीन तास एकाच रस्त्यावर फिरत बसलो.
0: अरे देवा,
2: पण शेवटी पोहोचलो ना.
1: कुठे?
2: आता ते मलाही अजूनही आठवत नाही.
1: बघितलं सुखदा आहे असं असतं याच.
0: काय रे, तुम्ही दोघेही खरंच कमाल करता. पण मला काय वाटतं, आजकाल मोबाईल मुळे हरवणं सुद्धा कमी झालंय. नकाशे आहेत, बुकिंग ऍप्स आहेत, प्रवासाची माहिती आहे. अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेकडूनही, म्हणजे AI कडून सुद्धा आपल्याला प्रवासाचं प्लॅनिंग, आखणी करता येते.
2: म्हणजे आता प्रवासालाही AI सांगणार, सकाळी कुठे जा, दुपारी कुठे खा, संध्याकाळी कुठे फोटो काढा.
1: आणि तुला तर बहुधा रात्री कुठे मोदक मिळतील हेही सांगू शकेल AI.
2: तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे.
0: पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं ना तरी प्रत्यक्ष अनुभवाची जागा मात्र घेऊ शकत नाही. मोबाईल आपल्याला सांगेल की समुद्र किनारा किती सुंदर.

0: बरोबर आहे, पण पायाखाली वाळू लागल्यावर जी भावना येते ना ती स्क्रीनवर मिळणार नाही.
1: किंवा डोंगरावरचा वारा, पावसातला रस्ता, एखाद्या गावातल्या घरातून येणारा स्वयंपाकाचा वास,
2: आणि एखाद्या हॉटेलवाल्याने आज स्पेशल नाही असं सांगितल्यावर होणारी निराशा.
0: त्यालाही तू पर्यटनाचा अनुभव म्हणशील का?
2: हो नक्की, कारण प्रवासात सगळं आपल्या मनासारखं होणं आवश्यक नाही आहे. कधी ट्रेन उशिरा येते, कधी पाऊस येतो, कधी रस्ता चुकतो, कधी हॉटेल अपेक्षेप्रमाणे नसतं, पण नंतर त्याच गोष्टी आठवताना आपल्याला हसू येतं.
1: हे मात्र खरंय.
0: ऐकलं का रे तुम्ही?
2: हो ऐकलं ना.
1: गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची प्रॅक्टिस सुरू झाली आहे वाटतं.
0: काही दिवसांपूर्वी आपण गणपतीला घरी आणलं होतं. घरामध्ये किती उत्साह होता, आणि आता त्याला निरोप द्यायची वेळ आली सुद्धा.
2: आयुष्यही असंच आहे ना, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही काळ आपल्या सोबत राहतात, आपल्याला काहीतरी देऊन जातात, आणि मग त्यांचा रस्ता वेगळा होतो.
1: पण काही माणसं मात्र कितीही वर्ष गेली तरी तिथेच राहतात.
2: उदाहरणार्थ
1: तू.
2: म्हणजे
1: अरे
2: तुझी माझ्यापासून सुटका नाहीये रोहित.
1: अजिबात नाही.
0: आणि मला वाटतं हीच गोष्ट खरी आहे. उत्सव संपतो, प्रवास संपतो, भेट संपते, पण नातं संपत नाही.
1: आता गणपती बाप्पा काही दिवसांसाठी येतात जातात, पण जाताना घरामध्ये एक गोष्ट ठेवून जातात, ती म्हणजे एकत्र येण्याची सवय.
2: आणि मोदक,
0: मोहित.
2: बरोबर, आज शेवटचा.
1: वा वा वा, तुझा शेवटचा मोदक गेल्या 4 दिवसांपासून ऐकतोय मी.
0: मला वाटतं गणपतीच्या विसर्जनाचा खरा अर्थ कदाचित निरोपापेक्षा आठवणीमध्ये. आपण मूर्तीला निरोप देतो, पण त्या गणपतीने या घरात काही दिवसात निर्माण केलेली प्रसन्नता, सगळ्यांना एकत्र आणण्याची भावना, आपण एकमेकांसाठी काढलेला वेळ, हे सगळं खूप मोलाचं आहे. हेच आपल्यासोबत कायम राहतं.
1: आणि प्रवासाचंही तसंच नाही का? एखाद्या ठिकाणाहून आपण परततो, पण तिथला अनुभव आपल्या आत कायम राहतो नाही का?
2: म्हणजे बाप्पा असोत किंवा प्रवास, दोन्ही आपल्याला एकच सांगतात, जवळची माणसं आणि सुंदर क्षण जपून ठेवा, नवीन आठवणी निर्माण करा.
0: आणि वेळ मिळाला की भेटत राहा,
1: कारण भेटण्यासाठी नेहमी मोठं कारण लागत नाही,
2: आणि प्रवासासाठी सुद्धा मोठी सुट्टी लागत नाही.
0: कधी एखाद्या जवळच्या गावाला जावं,
1: कधी एखादा किल्ला पाहावा,
2: कधी समुद्र किनारी जावं,
0: कधी एखाद्या मित्राच्या घरी अचानक जावं,
1: कधी फक्त घरच्यांसोबतच निवांत बसावं,
2: आणि कधी उरलेले मोदक संपवावे.
0: हा काही सुधारणा नाही.
1: नाही नाही, त्याची गरजही नाही. काही गोष्टी बदलल्या नाहीत तरी घरात आपुलकी टिकून राहते म्हटलं.
0: चला मग आता खरंच बॅग भरायला घ्यायची की काय? म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, त्यांना निरोप दिला की मग आपणही फिरून यायचं का?
1: म्हणजे विसर्जन आणि नंतर पर्यटन.
2: तुम्हाला एक सांगू का?
0: नको म्हटलं तू थांबणारच थोडाच, सांगून टाक त्यापेक्षा. हो मोकळा.
2: बघा, पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावेत म्हणून आपण आजपासून तयारी सुरू करूया का?
1: म्हणजे काय काय काय म्हणायचं काय तुला?
2: म्हणजे पुढच्या गणपतीत किती मोदक लागतील असं बजेट बनव.
1: अरे
0: काय रे, आधी यावर्षी किती खाऊन झाले त्याचा हिशोब सांग बरं.
2: तो हिशोब माझा सगळा गणपती बाप्पांच्या खात्यामध्ये जमा आहे.
1: अरे वा, तरीच लहानपणी ना माझी गणितामध्ये कायम गडबड असायची बघ.
0: चला काही असो, गणपतीला निरोप देताना आपण एकच म्हणूया,
1: गणपती बाप्पा मोरया,
2: पुढच्या वर्षी लवकर
0: या, आणि तोपर्यंत
1: आपण एकमेकांसाठी जवळ राहूया,
2: भेटत राहूया,
0: गप्पा मारत राहू,
1: नवीन जागा पाहत राहूया,
2: आणि नवीन जागे मिळणारे पदार्थ खात राहूया.
0: अरे शेवटी तू तिथेच आलास की मोहित?
2: अरे प्रवास कितीही मोठा असो, शेवटी माणूस आपल्या आवडीच्या ठिकाणी पोहोचतो.
1: चला चला चला चला, लवकर चला, तयारी करायची आपल्याला.
2: हो हो, परतताना खाऊचा डबा कोण घेणार?
0: तू.
2: मग मी तयार.
1: पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा.
0: आणि तोपर्यंत हे आमचं घर असंच हसत राहू दे,
2: आणि अधून मधून कुठेतरी फिरायलाही जाऊ दे, सोबत मला छान छान खायलाही मिळू दे.

श्रोते हो कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

श्रोत्या, आज आपण आरोग्य दर्पण मालिकेत ऐकणार आहोत वर्षा ऋतूमधील आहार विहार, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर. त्यांच्याशी संवाद साधतायत नेहा खरे.

0: श्रोत्या नमस्कार. पावसाळा हा ऋतू सर्जनाचा, चैतन्याचा, फुलं फुलण्याचा, सणवाराचा, आनंदाचा, पावसाचा ही किती लोभस रूप आहे नाही. त्याच वेळेला पावसाचं दुसरं रूप हे रौद्र, भयानक असंही पाहायला मिळतं. अतिवृष्टी, महापूर यानंतर अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे साथरोग आणि अगदी नेहमीचा सर्वसाधारण पावसाळा असला तरीही या काळामध्ये सर्दी, खोकला, ताप, हिवताप, डेंग्यू हे आजारही दरवर्षी येत असतात. वर्षा ऋतूमध्ये आपला आहार विहार कसा असला पाहिजे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांच्याकडून आरोग्य दर्पण या आपल्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: नमस्कार.
0: उर्मिला पिटकर या गेली 25 वर्ष आयुर्वेद पंचकर्म आणि योगचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आयुर्वेदामध्ये सुवर्ण पदकासह त्यांनी MD ची पदवी संपादन केलेली आहे. कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयामध्ये PhD सुद्धा त्यांनी केले. ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे तर ती सांगण्यामागचा उद्देश नेमका काय?
1: आपलं जे शरीर आहे ना, शरीर आणि मन हे दोन्हीही गतिशील आहे, डायनॅमिक आहे, किंवा परिवर्तन होत असतं त्याच्यामध्ये सातत्याने. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी जे घटक जबाबदार आहेत त्याच्यामध्ये बाहेरच्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निसर्गामधले बदल. आणि निसर्गातले बदल म्हणजे आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये 6 ऋतू, एकूण साधारण 2-2 महिन्याचा 1 ऋतू सगळ्यांना माहिती आहे, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे 2-2 महिन्याचे 6 ऋतू सांगितलेले आहेत. तर या ऋतुमानानुसार जो काही बाह्य वातावरणात जो फरक पडतो तर या फरकांशी किंवा या बदलाशी शरीराला जुळवून घ्यावं लागतं. आणि हे जर जुळवून घेतलं आपण तर आपण कमीत कमी आजारी पडणार आहोत.
0: बरं.
1: आणि आयुर्वेदाचं मुळात उद्देशच आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे पहिला उद्देश आहे की स्वस्थ व्यक्ती आपलं स्वास्थ्य कसं टिकवू शकते आणि त्यासाठी जे उपाय आहेत तर ते आयुर्वेदाने प्रामुख्याने सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर मग आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे मग रोग झाला तरी तर मग त्या रोगाची चिकित्सा असं केल्यामुळे मग ह्याच्याबद्दल खूप बारकाईने मार्गदर्शन या आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने ज्या ऋषी महर्षीने जे निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्यात जे बदल होतात, निसर्ग ही अर्थात मोठी सिस्टीम आहे, आपलं शरीर हे त्याच्या मनाने छोटं आहे तर त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यायला पाहिजे. निसर्ग आपल्याप्रमाणे जुळवून घेणार नाहीयेत, त्यामुळे शहाणा माणूस जो असेल तो त्याच्याप्रमाणे स्वतःला जुळवून घेईल, ट्यून करेल.
0: बरोबर.
1: तर हे ट्युनिंग कसं करायचं, मग त्याच्यासाठी आहार कुठला घ्यायला पाहिजे, काय काय बदल आहारात विहारात करायला पाहिजे, याच्या खूप बारकाईने सूचना या आयुर्वेदात केलेल्या आहेत. याला आयुर्वेदाचा शास्त्रीय पाया तर आहेच, पण त्याच्याचबरोबर आपल्या भारतीय क्षेत्रात ज्या परंपरा आहेत वेगवेगळ्या सण प्रथा परंपरा ह्याच्यानी पण ह्याला पाठबळ मिळालेलं आहे. आणि त्यातूनच एक अशी निसर्ग स्नेही जीवनशैली आपल्या भारतीयांची वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या अशी तयार झालेली आहे. आणि या सगळ्यालाच ऋतुचर्या असं आपण म्हणू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर शिशिर, वसंत आणि ग्रीष्म म्हणजे आपल्याकडचा फेब्रुवारी पासून जून पर्यंतचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये सूर्याचा हळूहळू उत्तरायण सुरू होतो.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे उन्हाची प्रखरता वाढायला लागते आणि शरीराचं बल कमी कमी व्हायला लागतं. तर ह्याला त्यांनी आदान काल असं म्हटलंय.
0: अच्छा.
1: काळाला आणि उरलेले जे 6 महिने किंवा उरलेला अर्धा भाग आहे म्हणजे वर्षा, शरद आणि हेमंत, त्याच्यात सूर्याचं दक्षिणायन होतं त्यामुळे उन्हाची प्रखरता हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीराचं बल वाढायला लागतं. मग याला विसर्ग काल असं म्हटलं.
0: अच्छा.
1: तर आता ही विसर्ग कालाची खरं म्हणजे सुरुवात आहे वर्षारूत. पण निसर्गात कुठलेही बदल असे बटन दाबल्यासारखे असे स्विच ऑन स्विच ऑफ असे होत नाही, तर हळूहळू ते बदल होत असतात. तर आषाढातून श्रावणामध्ये जाताना जे स्थित्यंतर होतं

0: ग्रीष्म ऋतूतून वर्षा ऋतूत अशा प्रकारचा संधिकाल आहे हा.
1: अच्छा,
0: संधिकाल. आणि त्यात शरीराला जशी रेल्वे एका ह्याच्या ट्रॅक वरून दुसऱ्या ट्रॅक बदलते तेव्हा थोडीशी खडखड होते, तर तसंच हे ऋतुसंधी हा थोडासा हाय अलर्टचा काळ असतो आणि त्यावेळेस आजारी पडण्याची शक्यता जास्त, कारण शरीराची थोडीशी शक्ती ही या ट्युनिंग मध्ये खर्च होत असते, ऍडजस्टमेंट मध्ये. आणि त्याला जर आपण आणखीन चुकीचा आहार विहार करून जर जोड दिली तर मग आपण आजारी पडण्याची शक्यता खूप जास्त, आणि म्हणून आपल्याला या काळात जरा सावध राहायला लागतं.
1: अच्छा, म्हणजे निसर्गाशी जुळवून घेणं शरीराने आणि मनाने सुद्धा हे आवश्यक आहे, आणि ते जर सहज झालं तर प्रश्न नाही, परंतु ते बदल जे निसर्गातले आहेत त्याप्रमाणे शरीरावर त्याचा प्रभाव जो होतो त्यातून आजार वेगवेगळे निर्माण होत असतात. वर्षा ऋतूमध्ये सर्दी, ताप, खोकला हे सगळ्यांना माहीतच आहे, पण तरी सुद्धा हा जो काळ आहे तो कफाचा न म्हणता वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप असं म्हटलं जातं, ते का बरं?
0: बरोबर आहे, हा जरा थोडासा कन्फ्युजिंग वाटण्यासारखा आहे साहजिकपणे, पण कसं आहे की या ऋषीमुनीने मगाशी मी म्हटलं तसं निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये जसं जसं घडतं, उदाहरण द्यायचं झालं तर जो हेमंत किंवा शिशिरा आपल्याकडे खूप थंडी अशी नसते पण उत्तरेकडे तुम्ही गेलात तर प्रचंड थंडी असते, आणि त्या काळात शरीरातला जो कफ दोष आहे हा जमून राहतो, बर्फ जसं जमतं तसं. आणि मग चैत्र महिना आला, वसंत ऋतू आला, किंवा तिकडे आपण ज्याला फागुन किंवा होळी म्हणतो,
1: बरोबर,
0: असा हे झाला की उन्हाळा सुरू होतो आणि मग हळूहळू ह्या उष्णतेमुळे ते बर्फ
1: वितळून
0: त्यांना जोरा फ्लो येतो, हे जे आपण बघतो तसा शरीरात जमलेला जो कफ आहे तो वसंत ऋतूमध्ये पातळ होतो.
1: अच्छा,
0: आणि म्हणून वसंत ऋतू हा कफ प्रकोपाचा काळ आहे. त्यानंतर काय होतं की वसंतातल्या उष्णतेमुळे हळूहळू तो कफ त्याचा प्रकोप कमी व्हायला लागतो, आणि ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा जेव्हा येतो तेव्हा घाम जास्त येऊन ते पाणी बाहेर पडतं, पण भूक कमी व्हायला लागते, पचनशक्ती हळूहळू मंद व्हायला लागते, आणि ही पचनशक्ती मंद झाली की वातदोषाचा संचय व्हायला लागतो, आणि मग तो वर्षा ऋतूतल्या गारव्याची त्याला जोड मिळाली की वर्षा ऋतूत वाताचा प्रकोप होतो.
1: बरं,
0: मग पुढे गेलं की मग शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप व्हायला लागतो, आणि तो पित्ताचा संचय वर्षा ऋतू सुरू झालेला आहे आणि ह्याच्या शरद ऋतूमध्ये तो पित्ताचा प्रकोप होतो, म्हणजे हे वात पित्त कफाचे प्रकोप संचय हे असे गतिशील किंवा एखाद्या सायकल प्रमाणे चालूच असतात, हे स्वाभाविकरित्या होत असतात, ह्याला आपण काही करू शकत नाही, पण आपण त्याच्याशी जुळवून नक्कीच घेऊ शकतो. आणि द सेम थिंग इज विथ अख्ख्या दिवसामध्ये पण असंच असतं, दिवसाची सुरुवात, मध्य आणि शेवट, आणि रात्रीची पण सुरुवात, मध्य आणि शेवट, हे क्रमाक्रमाने कफ, पित्त आणि वात ह्या तिन्ही दोषांचा प्रकोप होत असतात.
1: बरं,
0: आणि द सेम केसेस विथ जेवण, जेवल्यानंतर लगेच कफ प्रकोप होतो, जेवण पचत असताना मधल्या काळात पित्त प्रकोप होतो, आणि जेवण पचलं की शेवटी वात प्रकोप होतो. तर दिवस, ऋतू आणि भोजनाचा काल यानुसार वात, पित्त, कफाचं हे स्थित्यंतर हे सतत चक्र नेहमी क्रमाने चालू असतं.
1: अच्छा,
0: आणि म्हणून आपल्याला त्याच्याशी जुळवून घेतलं तर आपण आजारी कमी पडणार आहोत. म्हणजे एक सोपं उदाहरण द्यायचं झालं समजा याचं, तर आता पचनशक्ती मंद झाली आहे म्हणून आपल्याकडे या काळात जास्तीत जास्त उपास येतात, सगळ्याच धर्मामध्ये येतात, म्हणजे खरेखुरे उपास, साबुदाणा खिचडी करून खाऊन करण्याचे उपास नाही, त्याबद्दल पुढे आपण बोलूच. पण एकूण हे जे वर्षा ऋतू मधलं जे शैत्य आहे याच्यामुळे वाताचा प्रकोप व्हायला लागतो. आणि तुम्ही जे म्हणालात की जे ताप, सर्दी, खोकला हे का होतात, मग तर मुख्य म्हणजे उन्हाळ्यात सगळे पाण्याचे स्रोत आटलेले आहेत, सुकलेले आहेत, आणि आता एकदम पाऊस पडायला लागला की तो सगळा चिखल त्या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि गढूळ पाणी जे होतं त्याच्यामुळे मग जंतू किंवा कृमी किंवा पाणी दूषित झाल्यामुळे मग हे ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या किंवा साथीचे जे अनेक रोग आहेत ते या काळामध्ये पसरायला.
1: अच्छा,
0: त्याशिवाय इतरही आपण बरेच रोग ह्याच्यामध्ये बघतो, तर जसे त्वचेचे रोग आहेत की जे दूषित पाण्यामुळे, किंवा आता सुद्धा पूर जिथे आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा जातो तेव्हा त्वचा रोगाचे पण अनेक प्रकार तिथे बघायला मिळतात.
1: बरोबर, कारण ते चिखल आणि दूषित पाणी जे आहे त्याचा त्वचेवरती सुद्धा परिणाम होतो, जसं पोटाचे विकार सुद्धा या काळामध्ये वाढत असतील.
0: ते दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात किंवा पचनशक्ती मंद झाल्यामुळे सुद्धा होतात. अगदी फिल्टरचं पाणी प्यायलं असलं तरी पण त्यातून आपल्याला पोटाचे आजार काही लोकांना झालेले दिसतात. तर हे तुमच्या पचनशक्तीवर पण अवलंबून आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे एखाद्याला अगदी रस्त्यावरचं पाणी पिऊनही काही होत नाही, एखाद्याला फिल्टरचं पाणी पिऊनही त्रास होऊ शकतो, तोही एक महत्वाचा मुद्दा.
1: वर्षा ऋतूच्या काळामध्ये एकूण वात प्रकोप होतो हे कळलं, पण त्याच्यामुळे कोणते आजार आणि त्याची कोणती लक्षणं दिसतात त्याविषयी सांगा ना.
0: बरं, तर वाताचे विकार, तर वात म्हणजे शूल म्हणजे पेन, तर जिथे जिथे पेन आहे,
1: वेदना आहे,
0: वेदना आहेत, ते सगळं वाताचे रोग आहेत.
1: अच्छा,
0: तर त्यामुळे वाताद्रुते नास्ति शूल, म्हणजे त्या जिथे जिथे पेन आहे किंवा वेदना आहे तिथे वात हा दोष हा आहेच, म्हणजे अवरोध झाल्यामुळे आहे का कोणत्या कारणाने आहे वैद्य ठरवतात, पण त्याच्यामुळे अगदी सगळ्यात पहिले येतात ते म्हणजे सांधे दुखीचे पेशंट.
1: अच्छा,
0: वर्षा ऋतूमध्ये सांधे लगेच जखडतात,

0: दुखते पाठ दुखते, गुडघे दुखतात, किंवा क्रॅम्प्स येणं, ज्याला
1: पायात
0: पेटके येणं किंवा पायात गोळे येणं किंवा कुठलाही मसल एखादा जो आहे तो त्याच्यामध्ये क्रॅम्प येणं, अशा प्रकारचे ज्याला आपण उसण मरण म्हणतो सामान्य भाषेमध्ये, ते दमा, त्याच्यानंतर पोटफुगी, पोटदुखी, पोटामध्ये गॅसेस धरणं, मलावरोध, कान दुखणं, डोकं दुखणं, अशा प्रकारचे विकार सुद्धा याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि त्याच्याशिवाय मगाशी ज्याचा उल्लेख केला ते सगळे तर आहेतच, म्हणजे त्वचा रोग आहेत, ताप, खोकला, उलट्या, जुलाब, हे सगळं तर आहेच. कृमी हा पण एक खूप ह्या काळामध्ये बघायला मिळतो की जो दोन्ही कारणांनी होतो, की दूषित पाण्यामुळे, दूषित अन्नामुळे होतो आणि पचनशक्ती खराब असल्यामुळे सुद्धा होतो. त्याचं नेमकं कारण काय शोधून मग त्यावर आपल्याला त्याची चिकित्सा करावी लागते.
1: पण मग हे सगळे एवढे दोष आणि एवढे आजार टाळायचे असले तर आयुर्वेदामध्ये मुख्य महत्व जे आहे ते आहार विहाराला दिलं जातं, तर या आहाराविषयी आम्हाला काय सांगाल?
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर आयुर्वेदात त्यांनी म्हटलं की रोगा सर्वेपी मंदाग्नो, जर अग्नी मंद असेल तर सगळे रोग होऊ शकतात. आणि या पावसाळ्याच्या ऋतूत काय होतं की बाहेर वातावरणात ओलावा आहे, दमटपणा वाढलेला आहे आणि त्यामुळे अग्नी मंदच असतो सगळ्यांचाच. फक्त कोरड्या हवामानात तो थोडा कमी मंद असतो. आपल्यासारखं जे मुंबईसारखं शहर आहे जिथे समुद्र जवळ आहे आणि मॉइश्चर हवेमध्ये दमटपणा खूप आहे, इथे जास्त अग्नी मंद असतो. बाराही महिने असतो पण तो पावसाळ्यात जास्त मंद
1: जाणवतो.
0: जसं की पावसाळ्यात लाकडं आपण पेटवायला घेतली तर ती पटकन पेटत नाही, कारण ती ओलसर असतात. इवन आपली काडेपेटी घरातली तर थोडीशी ओलसर असेल तर गॅस पटकन पेटत नाही. तर हे जे मॉइश्चर आहे किंवा हे जो दमटपणा आहे या ओलाव्यामुळे अग्नी मंद आहे. आता साहजिकपणे मग आपला आहार कसा असायला पाहिजे की जो पचायला हलका असला पाहिजे.
1: या वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो आणि हा वात नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे आजार हे टाळण्यासाठी आहारामध्ये काय काय बदल करावे लागतात त्याविषयी सांगा ना.
0: मी मगाशी म्हटलं तसं की वर्षा ऋतू म्हणजे पाऊस, पाणी सगळीकडे, चिखल, ओल, म्हणजे ओलावा एकूणात वाढलेला असतो. तर बाहेरच्या निसर्गातही आपण बघतो की दमटपणा वाढला असेल तर पटकन लाकडं किंवा चूल पेटत नाही, किंवा आपली काडेपेटीची काडी सुद्धा बघा की ओलसर झाली असेल तर ती पटकन पेटत नाही. त्यामुळे अग्नी आणि पाणी याचं नातं विळा भोपळ्याचं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे निसर्गात पण आणि शरीरातही जलांश वाढलेला आहे. त्यामुळे शरीरातला अग्नी मंद झालेला आहे. बरोबर विरुद्ध आहे, हिवाळ्यामध्ये अग्नी चांगला, कारण कोरडं हवामान असतं आणि जलांश कमी असतो त्यामुळे अग्नी चांगला पेटलेला असतो,
1: भूक लागते,
0: भूक चांगली लागते, सणसणीत आणि पचतं पण. या विरुद्ध पावसाळ्यात असत आणि त्यामुळे मग आपला आहार सुद्धा जलांश कमी असलेला पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात तर पचायला हलका आणि भाजका आहार पाहिजे.
1: अच्छा,
0: ज्याच्यातलं पाणी उडवलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ लाह्या, ज्यातलं पाणी काढलेलं आहे असा जो आहार आहे. किंवा जर पोळी खायची झाली तर त्याच्याऐवजी विस्तवावर भाजलेली भाकरी, किंवा डायरेक्ट आपण भाकरी डायरेक्ट विस्तवावर भाजतो, किंवा फुलका हा जास्त त्याच्यामध्ये चालेल घडीच्या पोळीपेक्षा किंवा पराठ्यापेक्षा. म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण जितकं कमी होत जाईल तसा तसा तो पचायला हलका होत जातो. आणि म्हणून हलका पचायला हलका भाजलेला आहार, गरम जितकं खाऊ, गरम ताजं, तेवढं जास्त ते चांगलं आहे. कारण त्याच्याने पोट बिघडण्याची शक्यताही कमी आहे आणि पचनशक्ती मंद आहे, त्याच्यामुळे गरम आणि ताजं असेल तर ते झटकन पचेलही. त्यामुळे तशा प्रकारचा आहार. मग आता आपल्याकडे बघा, आषाढ नवमी ते कार्तिकी नवमी हा जो एक चार महिन्याचा काळ आहे याला चातुर्मास असं आपण म्हटलंय परंपरेमध्ये.
1: आणि आषाढ नवमी म्हणजे कांदे नवमी,
0: कांदे नवमी. हा, तर त्याला सगळे लोक भजी वगैरे खाऊन
1: कांद्याची भजी
0: साजरा करतात. तर त्या आषाढ नवमीला हे कांदे घरातले सगळे संपवायचे.
1: अच्छा.
0: हा, आणि नंतर मग ते खायचे नाहीयेत अशी म्हणून ती प्रथा आहे. आणि ह्यात एक छान तुम्हाला मला सांगावं असं वाटेल की आषाढ तळावा, श्रावण भाजावा,
1: बर,
0: आणि भाद्रपद उकडावा.
1: अच्छा,
0: अशी साधारणपणे एक लक्षात ठेवायला सोपं असं सूत्र आहे,
1: तळणं, भाजणं आणि उकडणं.
0: तर आता हा जो आषाढ आहे ह्याच्यामधल्या नवमी, आता तळणं का, आता आश्चर्य वाटत मी आत्ताच म्हणालात पचायला हलका आहार पाहिजे, मग आता हे तळण्याचं काय? तर वात दोष जो आहे याला हा रुक्ष गुणाचा आहे, कोरड्या गुणाचा आहे आणि शीत गुणाचा. त्याच्या विरुद्ध आहे तेल.
1: हा,
0: आणि तेल जर नीट प्रकारे वापरलं, त्या तेलात उदाहरणार्थ फोडणीमध्ये वापरलं, मग त्या फोडणीमध्ये सढळपणे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मग हिंग, ओवा, मेथ्या असं सगळं, हळद असं सगळं घातलं, तर मग त्याच्या त्या फोडणीवर बनवलेला जो पदार्थ आहे तो रुचकर पण होणार आहे आणि तो पचायला त्याच्यामुळे सहजपणे पचला जाणार
1: आहे.
0: त्यामुळे तेलाचा अशा प्रकारे तेलाचा सढळ वापर करायचा. तेलकट पदार्थ खाणं किंवा तळलेले पदार्थ खाणं असं सांगतच नाही होत आपण इथे. म्हणजे भजी तेलावर तरंगतात म्हणून ती पचायला हलकी आहेत असं आपण निष्कर्ष काही लोक काढतात, तर तो चुकीचा आहे. आणि त्याच्यामुळे तळलेलं खावंसच वाटलं तर मग काय खायचं, त्याच्यामध्ये पापड किंवा कुरडया, जे तांदुळाचे पापड, नाचणीचे पापड किंवा चिकवड्या, कुरडया.

0: आगे, फ्रायम्स ज्याला आपण हल्ली म्हणतो, तर हे असे थोडेसे हलके तळलेले पदार्थ खायला हरकत नाही, किंवा छानपैकी भाजलेली कणसं मक्याची किंवा भुईमुगाच्या शेंगा, ज्या साधारण आषाढी एकादशीला येतात बघा आपल्याकडे,
1: बरोबर,
0: तर या शेंगा भाजून खाणं केव्हाही जास्त छान.
1: अच्छा.
0: कारण भाजल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि त्या पचायला सोप्या होतात. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संध्याकाळी लवकर जेवण,
1: बर
0: सूर्य असेल तोपर्यंत जेवून घेणं. पूर्वीचे एक म्हणत की दिव्यात वात आणि तोंडात हात. आता सगळ्या सिरियल्समुळे तोंडात हात कधी जाईल याची काही शाश्वती नाही आहे, की 10 वाजतील का 9 वाजतील का 11 वाजतील. तर लवकर जेवण हा एक की पॉइंट आहे याच्यामधला, की लवकर जेवला तर सूर्य असतो तोपर्यंत अन्न सहजपणे पचतं, कारण सूर्य साक्षात अग्नी आहे आणि आपल्या आतला अग्नी जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत प्रज्वलित असतो.
1: अच्छा.
0: सूर्य मावळल्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला लागतो, हे त्याच्या मागचं सूत्र आहे.
1: पण हे मला वाटतं लवकर जेवण हे एरवी सुद्धा चांगलंच ना.
0: हो कायमच, पण ते ह्या काळात तर फारच चांगलं. किंवा आपल्याकडे तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे उपास येतात, त्याच्यामध्ये एकदाच जेवायचं किंवा एकभुक्त, म्हणजे तो
1: एकभुक्तामध्ये विशेषतः
0: ते एकभुक्त दुपारचं जेवावं आणि रात्रीचं बंद करावं, जास्त फायद्याचं आहे. रात्री जेवण आणि दुपारी उपास करण्याच्या ऐवजी, कारण दुपारी सूर्य डोक्यावर असतो तेव्हा जेवून घ्यावं आणि तेव्हा उपाशी राहू नये, आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावर उपाशी राहावं, म्हणून त्या एकादशा ज्या येतात की दर 15 वड्यातून एक दिवस उपास करायचा
1: आहे,
0: म्हणजे तुमचा जो बॅकलॉग सगळा आहे आधी जमलेला जो आमदोष शरीरातला आहे तो पचून जाणार आहे आणि मग शरीर मोकळं होणार आहे. त्याच्यात रोगाला आवश्यक अशी भूमीच नाहीशी केली आपण तर न रहेगा बास न बजेगी बासुरी, तर ते रोगाला जो कारणीभूत चिकटा किंवा आमदोष आहे किंवा न पचलेला अन्नांश आहे तो उपास करून पचवून टाकायचा. तो पचवून टाकला की मग तुमचं पोट व्यवस्थित राहणार आहे आणि पुढे एखाद्या रोगाचं बीज जरी आलं, जंतू जरी एखादा पोटात शिरला, तरी त्याला वाढायला अनुकूल वातावरणच नाहीये तिथे, त्यामुळे तो तिथे टिकूनच राहणार नाही.
1: इतके
0: आपले पूर्वज हुशार होते की त्यांनी म्हणून सांगितलं की दर 15 दिवसात तो 11व्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी उपास करावा. तर अशी त्याच्यामागची योजना आहे.
1: पण ह्या उपवासाबद्दल सुद्धा म्हणजे अनेकदा एकादशी दुप्पट खाशी असंही आपल्याकडे म्हटलं जातं. साबुदाण्याची खिचडी असेल, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी,
0: असे सगळे नंतर आलेले काही प्रकार आहेत. ह्याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की असा आहार एका वेळेस घ्या थोडासा की जो करून ज्यामुळे तुम्ही दिवसभर राहू शकता, म्हणून मग ती कंदमुळं कंद खाण्याची पद्धती आली. पण त्याचाही आपण युक्तिपूर्वक जसं राजगिरा आहे किंवा वरी आहे यासारखी लाह्या म्हणजे किंवा भासकी धान्य ही आपण उपासाला खाऊ शकतो, ज्याला अगदीच सहन होत नाही उपाशी राहणं. अदरवाईज नुसतं कोमट पाणी पिऊन किंवा एखादा सूप घेऊन अशा प्रकारे किंवा उकडलेले मूग खाऊन अशा प्रकारे उपास करू शकतो. कुठे असं लिहिलेलं आहे की फक्त साबुदाणा खाल्ला कीच उपास होतो किंवा बटाटा खाल्ला की? ते आपण जिभेचे चोचले करण्याच्या दृष्टीने आपण या सगळ्या
1: चेंज ऑफ फूड
0: केलेलं आहे. आणखीन एक गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते, निर्लवण उपास करणं हे पण खूप फायद्याचं आहे.
1: अच्छा.
0: हा, तर लवण म्हणजे मीठ.
1: मीठ,
0: तर हे मीठ जे आहे ना हे अभिषंधी गुणाचं आहे. म्हणजे काय, तर ते पाण्याला आपल्याकडे खेचून घेतं, हायग्रोस्कोपिक असतं, त्यामुळे मीठ बघा जर पावसाळ्यात थोडं उघडं राहिलं मुंबई सारख्या
1: ठिकाणी
0: ते शेदवतं म्हणतात, तर ते जे मीठ आहे हे शरीरात पण हेच काम करतं की जलांशाला पकडून ठेवतं आणि त्यामुळे सांध्यात सूज येणं किंवा फुफ्फुसामध्ये सूज येणं किंवा कुठल्याही अवयवामध्ये सूज येते.
1: अच्छा.
0: मिठामुळे. तर म्हणून निर्लवण पथ्य म्हणजे आठवड्यातला एखादा दिवस किंवा एखादं जेवण हे बिन मिठाचं किंवा बिन मिठाचे उपासही करतात बघा. या किंवा निर्जला एकादशी पण येते, या दिवशी पाणी नाही प्यायचं ही याच काळात येते. कारण पाण्याची गरज शरीराची कमीच आहे, तर म्हणून तुम्ही निर्जला एकादशी किंवा पाणी न पिता एखादी एकादशी करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे प्रकार आपल्याकडे या काळामध्ये सांगितले. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रोक्त उपवास कोणते कोणते आहेत आणि जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, निर्लवण किंवा निर्जला असे अर्थात रोज नाही करायचे अधून मधून आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून हे करू शकतो आपण. पण सामान्य माणसाने भाजका आहार, संध्याकाळी लवकर जेवण, मोजका आहार घेणं हे करू शकतो. आता काही आहार म्हणजे रोजच्या जेवणाविषयी जर म्हणायचं झालं तर तांदूळही आपण भाजून घेऊन त्याचा भात केला.
1: हा, म्हणजे आपल्याकडे श्रावणात सोजी करतात, सोमवारी
0: करतात किंवा मंगळागौरीची जी खिचडी असते ती मूग तांदूळ भाजून घेऊन केली जाते. तर ती त्याच्या मागे तोच उद्देश आहे की भाजून घेऊन केला तर तो उघड्या पातेल्यातला भात पेज वेरून टाकली, पेज काढून टाकली त्याची, तर त्याचा चिकटपणा कमी होतो.
1: बर.
0: आणि चिकटपणा कमी असेल की तो पचायला सोपा असतो.
1: पण एकीकडे असं पण म्हटलं तर म्हणजे आपण त्याचं सत्व काढून टाकतो.
0: नाही, सत्व काढून टाकती पेज आपण घरातल्या एखाद्या मुलाला, छोट्या मुलाला देऊ शकतो.
1: अच्छा.
0: आणि ज्याला वजन कमी करायचंय किंवा ज्याला सडसडीत राहायचंय तो पाणी वेरलेला भात खाऊ शकतो.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे दही, मीठ किंवा मैदा, चीज, बटर, सॉस, थंड पाणी हे सगळे विकृत कफ दोष वाढवणारे, आमदोष वाढवणारे, पचायला जड असे पदार्थ आहेत. ते

0: शक्यतो या काळामध्ये अवॉइड केले पाहिजेत. मूग, मसूर, कुळीथ, विशेषतः कुळथाचं नाव मी घेईन, की त्याचं कढण या फॉर्ममध्येही घ्यावीत.
1: अच्छा.
0: म्हणजे भाजायचं, त्याच्यात भरपूर पाणी घालून शिजवायचं, ते पाणी काढायचं आणि त्याला फोडणी द्यायची, तूप, हिंग, जिरं, हळद, म्हणजे सूप थोडक्यामध्ये. आणि मग ते जे कडधान्य आहे त्याची आपण उसळ वगैरे करू शकतो. तर कुळीथ हा जो विशेषतः आहे पावसाळ्यात खावं असं कडधान्य आहे. म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये लोक जेव्हा लावणी करतात भाताची, तेव्हा दिवसभर पावसात भिजत असतात आणि ते भिजल्यानंतर हातापायात पेटकी येणं, सर्दी पडस होणं, अंग दुखणं, असा जो त्रास होतो, याच्यावरच कुळीथ हे उत्तम औषध आहे.
1: अच्छा.
0: आणि म्हणून कुळथाचं पिठलं ही कोकणामधली एक खास अशी रेसिपी आहे.
1: अगदी.
0: आणि ते लसूण घालून छान पिठलं करायचं. किंवा दुसरा पण एक पदार्थ मी सांगते असा, म्हणजे कुळथाचं माडग असं म्हणतात.
1: अच्छा.
0: तर त्या कुळथाच्या पिठामध्ये गूळ आणि पाणी घालून ते शिजवायचं आणि मग त्याच्यात तूप घालून ते गोड होते माडग प्यायचं. हे पण अतिशय चांगलं सर्दी पडशावरचं औषध आहे. उष्ण आहे आणि म्हणून त्याच्यात तूप घालून घ्यायचं. तर हे कुळथाची एक ही.
1: तसं आपल्याकडे कुळथाचं जरा तिखट असं करून त्याला गरम मसाल्याचे काही पदार्थ घालून त्याने सुद्धा सर्दी बाहेर पडते असं म्हणा.
0: कुळीथ हा उत्तम म्हणजे कफनाशक आहे आणि वातनाशक आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे ज्याला मुतखडा होतो त्याच्यावरचंही कुळीथ हे उत्तम औषध आहे. त्याचं पाणी प्यायलाने मुतखडा सुद्धा नाहीसा होतो. त्याच्याचप्रमाणे जुनी धान्य वापरणं, म्हणजे जुनी धान्य वापरण्यामागे तीच कल्पना आहे की त्यातलं पाणी निघून गेलेलं असतं, ती पचायला हलकी होतात, किंवा उन्हात वाळवून ठेवायची चांगली मे महिन्यामध्ये आणि मग ती वापरायची. मगाशी मी सांगितलं की गडीच्या पोळीपेक्षा भाकरी फुलका हे जास्त आपल्याला खाऊ शकतो. आणि पाव जो ज्याला घरोघरी सध्या अगदी अढळ पद मिळालेलं आहे, तर तो पाव अगदी खायची वेळच आली तर तो किमान भाजून खावा, म्हणजे टोस्ट करून खावा आणि त्याला थोडस तूप लावून किंवा असं खावा. मोहरी, हिंग, ओवा, मेथी, जिरं हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यात विशेषतः मेथी आणि ओवा, तर हे पोटामध्ये वात धरणं किंवा गॅस धरणं किंवा सांधे दुखणं याच्यावरची उत्तम औषध आहेत. आणि त्याच्यामुळे याचा वापर फोडणीमध्ये किंवा कुठलाही पदार्थ आपण बनवला तर तो करताना या गोष्टींचा वापर करावा.
1: अच्छा.
0: आता चातुर्मासात आपल्याकडे कांदा, लसूण किंवा धार्मिक कारणासाठी हे बऱ्याच ठिकाणी वर्ज्य करायला सांगितलं, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर लसूण हा मला वाटतं माफक प्रमाणात वापरायला हरकत नाहीये. कांदा नक्कीच वापरू नये पण लसूण हा वापरू शकतो, कारण तोही वातशामक आहे आणि वातावरचे जेवढे आजार आहेत त्याच्यासाठी लसणीचा आपण स्वयंपाकामध्ये किंवा त्याचं तेल करूनही कान दुखतो त्याच्यामध्ये लसणीचं तेल करून ते कानामध्ये घालणं अर्थात ते वैद्यकीय सल्ल्याने करण्याची गरज आहे. तर असे काही स्वयंपाकातले पदार्थ आहेत की जे आपण या काळामध्ये अवश्य वापरात ठेवावे.
1: आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांनी वर्षा ऋतूतल्या आहार विहारासंदर्भात आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. उर्मिला, ते आता अगदी जाता जाता मगाशी तुम्ही जी पंचसूत्री सांगितली होती ती सांगता का?
0: हो नक्कीच. म्हणजे सगळ्यांना एवढा एक तास आपण बोलतोय तर त्याचा एक टेक होम मेसेज त्याच्यामुळे नक्की असा कळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, पचायला हलका, ताजा, गरम आणि भाजलेले अन्न खाणं, नंतर मर्यादित प्रमाणात पाणी पिणं, तिसरं मीठ कमी खाणं किंवा मीठ जास्त असणारे पदार्थ कमी खाणं, आवश्यकतेनुसार उपास करणं आणि आहारामध्ये भाजलेल्या अन्नाचा समावेश जास्त करणं, ही जी पंचसूत्री आहे ही जर आपण आता येत्या या 2-3 महिन्यात पावसाळा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जर अंमलात आणली तर बऱ्याचशा रोगांपासून आपलं चांगलं संरक्षण होणार आहे आणि आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहणार आहे.
1: वा, आहाराच्या माध्यमातून आपण एका परीने रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही पंचसूत्री खूप उपयुक्त आहे. आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद देते. नमस्कार.
0: धन्यवाद.

श्रोते, आरोग्य दर्पण मालिकेत वर्षा ऋतूमधील आहार विहार याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आहे.

श्रोते आणि आता क्रीडा विश्वातली आनंदाची बातमी जाणून घेऊया. आशियाई क्रीडा 2026 या स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. विविध क्रीडा प्रकारात पदक जिंकण्याची आपली मालिका सुरू आहे. त्यात भारताने इंडोनेशियाचा

17-1 असा दणदणीत पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेतली आपली मोहीम दमदार ठेवली. पहिल्या सत्रात भारताने 9-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टर अखेर ही आघाडी 14-1 झाली तर अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी 3 गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दीपिका, सुनिलिता टोप्पो, लालरे मसियामी, ऋतुजा पिसाळ, साक्षी राणा, सलीमा टेटे, नवनीत कौर आणि इशिका चौधरी यांनी भारतासाठी गोल केले. अखेरच्या टप्प्यात नवनीत कौर आणि साक्षी राणाने आणखी गोल करत भारताचा विजय अधिक मोठा केला. इंडोनेशियाकडून अदिती इन्नेन्सेनने एकमेव गोल केला. मात्र संपूर्ण सामन्यात भारताचं वर्चस्व कायम राहिलं आणि 16 गोलांच्या फरकाने भारताने सामना जिंकला. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या हॉकी महिला संघाचा दणदणीत विजय आपला सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: वंदन दिदी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार। बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक। निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकांची घोषणा केली। यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंड मधल्या 1 जागेचा समावेश आहे। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बीएल वर्मा, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, बसपचे रामजी आणि इतर 6 जणांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे। उत्तराखंडचे नरेश बन्सल यांचा कार्यकाळही 25 नोव्हेंबरलाच पूर्ण होत आहे। आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे। तृणमूल काँग्रेसच्या खासदार रुक्मिणी मल्लिक यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल। याशिवाय उत्तर प्रदेशातल्या 11, बिहारमध्ये 8, महाराष्ट्रातल्या 5 आणि कर्नाटकातल्या 4 जागांसाठी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणाही आज झाली। या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील 29 तारखेला सुरू होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल। 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल।
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरान कोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे। पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे। भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली। वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो। दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे। एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे। ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात। आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPIचं कौतुक झालं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं। फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली।
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स, इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए। साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपट सृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो। यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपट विषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो। एकतानगर इथे होणाऱ्या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत। या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग

यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मुर्मू 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3र्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. अंमली पदार्थांच्या विळख्यापासून भावी पिढ्यांचं संरक्षण करण्यासाठी ही 2 दिवसीय परिषद होत आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलांचे प्रमुख सहभागी होत आहेत. संयुक्त संकल्प आणि सामूहिक जबाबदारी ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा, मागणी आणि त्यामुळे होणारं नुकसान कमी करणं यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी यावरही या परिषदेत चर्चा केली जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसंच बँक सेवा अखंडित सुरू ठेवाव्यात असं आवाहन सरकारनं केलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इतर काही संघटनांनी सार्वजनिक बँकांमधले कर्मचारी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर सरकारनं हे आवाहन केलं आहे. 5 दिवसांचा आठवडा लागू करणं, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजना मागे घेणं या 2 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत. जपान इथे सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं आज दक्षिण कोरियाला 63-31 फरकानं हरकवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4थं स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथे गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनीवरच्या चर्चांमुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आज जागतिक गेंडा दिवस साजरा होत आहे. जगामध्ये शिल्लक असलेल्या गेंड्यांच्या 5 प्रजातींचं संरक्षण ही यंदाची संकल्पना आहे. या निमित्तानं गेंड्यांना आवश्यक असणारा अधिवास संरक्षित करणं, चोरटी शिकार रोखणं तसंच गेंड्यांच्या शिंगांच्या अवैध व्यापाराला आळा घालणं यासाठी जनजागृती केली जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी जगात सुमारे 5 लाख गेंडे होते, मात्र आता निव्वळ 27,000 गेंडे वन्य अधिवासात शिल्लक राहिले आहेत. भारतात एकशिंगी गेंड्यांचं अस्तित्व आढळून येतं. संवर्धन मोहिमा राबवल्यामुळे भारत आणि नेपाळमधली गेंड्यांची संख्या 200 वरून 4,000 झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: उत्तम से एक उत्तम जीवन
1: मैं निकला ओ गटले
0: जो संगीत की

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन। राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवी मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर। पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार।

0: आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्ण पदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वांकष आढावा घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 या प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपो करता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठीच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाने आज राज्यसभेच्या 11 जागांसाठीही द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागामध्ये आम्ही हा प्रयत्न केला आहे की जे व्हिजा पासपोर्ट टाईप जे मॉडेल ऑफिसेस आहे त्याचप्रमाणे नोंदणी आपला मुद्रांक रजिस्ट्री विभाग याचे कार्यालय मॉडेल करायचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 60 मॉडेल कार्यालय करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आता शासकीय अधिकारी आमचा असणार आहे, पण बाकी जो आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, बाकी अधिकारी कर्मचारी हे खाजगी असणार आहे.
0: नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांना गतिमान आणि आधुनिक सेवा सुलभपणे मिळावी याकरता तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांकरता मदत मागितली तर केंद्र सरकार मदत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबद्दल काँग्रेस जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पीक विमा नसला तरी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. तांत्रिक नियमावलीची वाट न बघता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात

0: भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघाने आज दक्षिण कोरियाला 63-31 अशा गुणफरकानं हरवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघाने यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघाने 4th स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरान कोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPI कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स, इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपट सृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपट विषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3:10 48 सेकंद झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
6: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी

0: पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. दुपारचे 3:43 आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पावसाने ओढ दिल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई परिस्थितीविषयी दुष्काळाची पहिली अधिसूचना येत्या शनिवारपूर्वी जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. प्राथमिक माहितीच्या आधारे उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. दुष्काळ सदृश स्थितीचा आढावा घेऊन उपाय सुचवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. 72वा राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये केवडिया इथं एकतानगर परिसरात सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध गटातले पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावात गारद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सायंकाळचे 5:02 आणि 43 सेकंद झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सायंकाळचे 5:23 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

Hey, hello.

बन के रहेगा।

0: करण्यासाठी मुंबईत भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेचा पहिला कॅम्पस सुरू झाला असून 13 अभ्यासक्रमांमध्ये 380 विद्यार्थी दाखल झाले आहे. तसंच देशभरात 15,000 क्रिएटिव्ह लॅब स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे असंही ते म्हणाले. राज्यातील काही भागातील दुष्काळ सदृश परिस्थितीवर उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाकडून मदत केली जाईल. तसंच दुष्काळासंदर्भात येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना जारी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. उद्यापासून राज्यात दुष्काळ सदृश भागात पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोयाबीन, मका, कापूस आदी पिकांना सर्वाधिक फटका बसला असून कोकणातील भात शेतीवरही दुष्काळाचा विपरीत परिणाम झालाय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र सरकारकडे मदतीबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी चारा यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. याशिवाय उत्तर प्रदेशमधल्या 11, बिहारमध्ये 8, महाराष्ट्रातल्या 5 आणि कर्नाटकातल्या 4 जागांसाठी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणाही आज झाली. राज्यात औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 या कालावधीत मतदान होईल तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. हा 5 जागांसाठीच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विदर्भातून नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबरला संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातील क्रांतीबद्दल.
1: गुजरात हे भारताच्या सौर ऊर्जा विकासाच्या महत्वाकांक्षेचे सुरुवातीचे केंद्र ठरले. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने स्वतंत्र सौर ऊर्जा धोरण लागू करणारे पहिले राज्य म्हणून मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीचा पाया घातला. यामुळे अक्षय ऊर्जा क्षेत्राला आर्थिक आणि विकासाच्या संधी खुल्या झाल्या. भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता 2014 2.8 गिगावॅट वरून जुलै 2026 पर्यंत जवळपास 165 गिगावॅट वर पोहोचली आहे. त्यामुळे भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये सौर ऊर्जेचा वाटा सर्वाधिक झाला आहे. सौर ऊर्जा घरांत पोहोचविण्यासाठी 2024 75,000 कोटी रुपयांहून अधिक तरतुदीची पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 पर्यंत या योजनेअंतर्गत 51 लाखांहून अधिक घरांमध्ये सौर ऊर्जा व्यवस्था पोहोचली असून 14.8 गिगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. पीएम कुसुम योजनेशी समन्वय साधून ग्रामीण भागात ऊर्जा स्वावलंबनालाही चालना दिली जात आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचा डिझेलवरील अवलंबित्व आणि शेतीचा नियमित खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. पीएम सूर्यघर योजनेमुळे सौर ऊर्जा उपकरण निर्मिती, वाहतूक, वित्तीय सेवा आणि देखभाल क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. भारताची सौर ऊर्जा क्रांती सूर्यप्रकाशाचे ऊर्जेत संधीमध्ये आणि ऊर्जा सुरक्षित रूपांतर करत असून स्वच्छ आणि अधिक आत्मनिर्भर भविष्यासाठी योगदान देत आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत 11 आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमांची माहिती दिली. आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा उद्या 23 सप्टेंबरला नागपुरात सुरेश भट सभागृह इथं उद्याच्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेद या संकल्पनेवर आयोजित केला जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि मानसिक संतुलनाचं महत्व मंत्री जाधव यांनी यावेळी अधोरेखित केलं आणि आयुर्वेदाविषयी अचूक आणि पुराव्यावर आधारित माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरमध्ये आज ते वार्ताहरांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांना गतिमान आणि आधुनिक सेवा सुलभपणे मिळावी याकरता तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल असं महसूल

मंत्री म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांकरता मदत मागितली तर केंद्र सरकार मदत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबद्दल काँग्रेस जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. युद्ध संपेपर्यंत भारतानं इस्रायलला शस्त्र किंवा लष्करी मदत देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या इस्रायल आणि इराण विषयक भूमिकेवर टीका केली. इराणने यापूर्वी काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा दिल्याचं सांगत सध्याच्या परिस्थितीत भारतानं इराणच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं. इराण आणि रशिया भारताला $100 कमी दरात कच्चं तेल देण्यास तयार असल्याचा दावा करत केंद्रानं योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. येत्या काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आज पावसानं दमदार हजेरी लावली. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीत उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. श्रीलंकेचा संघ संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. वुशू खेळात भारताच्या रोशीबीना देवीनं आज 60 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या मकाऊच्या चू मॅन सिनचा 5-0 असा पराभव केला. या विजयासह रोशीबीना देवीनं आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं 3रं पदक निश्चित केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. हा पुरस्कार सोहळा यापुढे प्रमुख पर्यटन स्थळांवर आयोजित करण्यात येणार असल्याची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. शनिवारपूर्वी राज्यातील दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर आणि उद्याच्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेद या संकल्पनेवर आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा उद्या नागपुरात आयोजित केल्या जाणार. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पद, विविध सर्वांगाची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपो करता जमीन दिलेल्या मौजे मोगरपाडा इथल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईत खार पश्चिमेतल्या रामकृष्णनगर इथं म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास करायला आणि त्यासाठी विकासक नियुक्तीला तसंच धुळे शहर विकास योजनेत भूखंडावरच्या आरक्षणात बदल करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय

शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगानं हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातले सुमारे 30% मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मोहिमेत राज्यातल्या 2,06,88,487 मतदारांची नावं वगळली असून सुमारे 1,22,24,000 मतदारांना नोंदीतल्या विसंगतीबाबत नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नवीन यादीत गैरहजर किंवा सापडले नाहीत अशी नोंद झालेल्या मतदारांना स्वयं नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आणखी काही प्रकारची कागदपत्र ग्राह्य धरली जावीत, तसंच बीएलओचं काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येऊ नये याकरता सहाय्यक नेमावेत, अशा मागण्या प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहून केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकता नगर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारतीय चित्रपट सृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलुगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्ण पदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला

0: लेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधनानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलं. हे तिचं सलग 3रं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
1: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीना गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवला आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. राज्यातले रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि सर्व संबंधित यंत्रणांनी आणखी समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. येत्या 2 दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: उतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहा,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: आजच्या कार्यक्रमात ऐकूया कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यम या विषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत। श्रोते हो नमस्कार। शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक पीक पद्धती, सुधारित वाण, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड आणि रोग यांचं नियंत्रण, तसंच शेतीला पूरक असे व्यवसाय याबद्दल शेतकऱ्यांना योग्य तसंच शास्त्रीय मार्गदर्शन मिळणं अत्यंत महत्वाचं असतं, आणि ही सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्वाची भूमिका कृषी विज्ञान केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे। कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचं प्रभावी माध्यम म्हणून कशा प्रकारे कार्य करते, शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान कसं पोहोचवलं जातं, आणि या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, याबद्दल विस्ताराने सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र रायगड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी यांना। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
4: नमस्कार।
3: सर, सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगा की कृषी विज्ञान केंद्र म्हणजे काय आहे।
4: बदलती शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी जाणीव व्हायला पाहिजे, त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे। यासाठी जसं महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्य करतोय, तशा पद्धतीने केंद्र शासन पुरस्कृत 100% अर्थसहाय्याने आज संपूर्ण देशामध्ये कृषी विज्ञान केंद्र ही यंत्रणा अतिशय प्रभावीपणे कार्य करते। त्याचा मुख्य हेतू हाच आहे की जास्तीत जास्त जे आधुनिक तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं असेल ते शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचलं पाहिजे, की जेणेकरून

0: जे बदलतं हवामान आहे, किंवा आज बघतोय आपण की शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे, तर ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने जास्तीत जास्त पोहोचेल हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होऊन त्याचं चांगलं अर्थार्जन त्याला मिळणं अपेक्षित आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
1: त्याची स्थापना करावी असं का वाटलं?
0: कारण जर आपण तसं बघितलं तर 1964 ते 1966 च्या दरम्यान शिक्षण आयोगाच्या विविध शिफारशीवर आधारित नियोजन आयोग असेल किंवा त्यावेळेला आंतर मंत्रालयीन समिती चर्चा आणती, त्यांनी 1973 साली असा निर्णय घेतला की आपण कृषी विज्ञान केंद्र ही संकल्पना पुढे आणूया. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की प्रायोगिक तत्वावरती आपल्या भारतामध्ये पहिलं कृषी विज्ञान केंद्र हे 21 मार्च 1974 साली कोइंबतूर कृषी महाविद्यालय येथे तामिळनाडूला स्थापन करण्यात आलं. हे प्रायोगिक तत्वावरती होतं की जेणेकरून शेतकऱ्यांना वेगळ्या माध्यमातून प्रभावीपणे कसं तंत्रज्ञान पुरवता येईल, कशा पद्धतीने देता येईल, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. परंतु कालांतराने जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत गेली. कारण हा त्यावेळेचा निर्णय होता की अशा अशा पद्धतीने आपण कृषी विज्ञान केंद्र स्थापन करावं. परंतु टप्प्याटप्प्याने कसं आलं, 1974 ते 2005 या दरम्यान साधारणतः 290 कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आली. आणि 2005 स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान साहेब आपले जे मनमोहन सिंग होते त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अपेक्षित आहे, की जेणेकरून स्थानिक पातळीवरती ज्या शेतकऱ्यांच्या गरजा आहेत किंवा त्यांना जे काय आवश्यक आहे ते त्या स्थानिक पातळीवरील असलेल्या कृषी विद्यापीठामार्फत शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. अशा प्रकारे ही संकल्पना हळूहळू पुढे पुढे येत गेली.
1: बरं, एकूण आपल्या देशात सद्यस्थितीला किती कृषी विज्ञान केंद्र आहेत?
0: सद्यस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र वेगळ्या प्रकारे कार्यरत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 49 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आता ही 731 जी कृषी विज्ञान केंद्र आहेत ती वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवली जातात. तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, जे आपण म्हणतो की राज्य कृषी विद्यापीठ आहे, त्याच्या माध्यमातून साधारणतः 487 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याच्यानंतर खासगी संस्था ज्या म्हणतो आपण किंवा गैर सरकारी संस्था किंवा अशासकीय संस्था म्हणतो आपण, त्याच्या माध्यमातून 100 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आयसीआर इन्स्टिट्यूटच्या स्वतःच्या काही ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून 67 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 38 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. केंद्र पुरस्कृत विद्यापीठ आहेत त्याच्या माध्यमातून 22 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आणि इतर जे म्हणतो आपण केंद्रीय किंवा अभिमत विद्यालय किंवा सार्वजनिक उपक्रम याच्या माध्यमातून 17 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. असं जर आपण बघितलं तर आज पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र ही कार्यरत आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी प्रसाराचं माध्यम करत आहेत.
1: बरं, आणि प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात कर्मचारी किती असतात?
0: प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने दिलेल्या नियमानुसार 16 स्टाफिंग पॅटर्न आहे, म्हणजे 16 पद आहेत. त्याच्यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख हे पहिलं मुख्य पद आहे, की ज्यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं चाललेलं प्रशासकीय कामकाज असेल, तांत्रिक कामकाज असेल किंवा पूर्ण ह्याच्यावरती सनियंत्रण करणं हे त्या माध्यमातून केलं जातं, तर त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांच्या हाताखाली वेगळ्या प्रकारचे 6 विषयतज्ञ असतात, की जे प्रत्येक ह्याच्यात स्पेशालिस्ट असतात. त्याच्यामध्ये एक कृषी विद्या विभाग असू शकेल, एक उद्यान विद्या विभाग असू शकेल, एक वनस्पती संरक्षण असू शकेल, एक पशुसंवर्धन किंवा दुग्धशास्त्र असू शकेल, कृषी विस्तार असू शकेल, गृहविज्ञान असू शकेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे 6 विषयतज्ञ त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्याच्यानंतर 3 कार्यक्रम सहाय्यक, त्याच्यामध्ये 1 असतो तो फार्म मॅनेजर, त्याच्यानंतर कार्यक्रम समन्वयक, त्याच्यानंतर 2 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद आहेत, त्याच्यामध्ये कार्यालयीन आणि हिशोबाची कामं बघण्यासाठी एक ऑफिस सुपरिटेंडंट जे म्हणतो आपण त्याचं एक पद आहे, आणि दुसरं आहे ते लघु टंक लेखक स्टेनोग्राफर, म्हणजे काही टायपिंगची कामं असेल किंवा काही इनवर्ड आउटवर्ड असेल ती कामं तो करत असतो. त्याच्यानंतर 2 वाहन चालकाची पद आहेत, त्याच्यामध्ये कसं असतं कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यासाठी 1 आहे, त्यामुळे काही वेळा शेतकऱ्यांच्या शेतावरती भेटीसाठी जावं लागतं, तर त्यासाठी जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता असते. यासाठी 1 सहाय्यक जो दिलेला असतो त्याला आपण एक ट्रॅक्टर चालक असतो जो प्रक्षेत्रावरती कामकाजासाठी वापरता येतो, आणि जी गाडी असेल ऑफिस त्या गाडीसाठी एक वाहन चालक असतो. असे 2 वाहन चालकाची पदं आहेत. त्याच्यानंतर 2 कुशल सहाय्यक कर्मचारी, जे दैनंदिन कामं असतील किंवा शेतावरची कामं असतील, ऑफिसला एखादा पिऊन लागू शकतो किंवा आणखीन काही, असं याच्यासाठी 2 माणसं असतात. असे टोटल 1 जर आपण बघितलं तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये 16 पदही मंजूर आहेत आणि याला पूर्ण अर्थसहाय्य हे केंद्र शासनाकडून मिळलं जातं.
1: आणि कृषी विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट काय आहेत?
0: जसं आता आपण बघितलं की पूर्ण भारतामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, आणि त्या माध्यमातून 545

0: जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन कृषी विज्ञान केंद्र कार्यरत. आता जिल्ह्यामध्ये किंवा त्या जवळपास असलेल्या विद्यापीठामार्फत जे संशोधन केलं जातं ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे जसं आपलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग करतोय त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवलं जात आहे, केलं जात आहे. आता उद्दिष्ट म्हटलं तर त्यातलं पहिलं आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे जसं विद्यापीठाने विकसित केलेलं एखादं नवीन वाण असेल, एखादं नवीन काही खत निर्मिती केली असेल, एखादं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं असेल किंवा आणखीन काही नवीन त्यांनी अवजारं निर्माण केली असतील तर ते विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा एक मुख्य उद्देश असतो. किंवा एखादी समजा भाताची, आता कोकण म्हटलं की भात आलं, भाताच्या वेगळ्या जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या असतात तर ते नवीन भाताची जात हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑन फार्म टेस्टिंग जो म्हणतो आपण अध्यादेशीय प्रात्यक्षिके की त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती चाचण्या घेतल्या जातात आणि त्या चाचण्या 3 वर्ष घेतल्या जातात आणि त्या 3 वर्ष घेतल्यानंतर काही वेळा ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावरती योग्य आहे की नाही तपासणी केली जाते. समजा त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या ह्याच्यानुसार जर बदल हवे असतील किंवा त्या ठिकाणी थोड्या काही अडचणीत असतील तर ती तंत्रज्ञान रिफायनमेंट साठी पुढे जातं. रिफायनमेंट म्हणजे त्याच्यामध्ये थोडस चेंजेस करण्याचे अधिकार हे संबंधित शास्त्रज्ञ विद्यापीठ आणि तो शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ते केलं जातं. अशी हे पहिली त्याच्यामागचं एक म्हणजे प्रमुख तत्व आहे. त्याच्यानंतर कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणं, कारण सध्याचा जर काळ बघितला आपण तर व्यावसायिक प्रशिक्षण स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम हे अतिशय महत्वाचं आहे की कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग जातं की जेणेकरून भविष्यात ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील. एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण की स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी, कारण आज जर बघितलं तर भविष्यामध्ये नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं आपण आणि त्यांना जर आपण अशी काही स्किल दिली, समजा एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आंब्यामध्ये कलम निर्मिती असेल, सॉफ्टवुड ग्राफ्टिंग असेल किंवा स्टोन ग्राफ्टिंग असेल तर ते कशा पद्धतीने करायचं त्याचं स्किल किंवा त्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यवर्धित प्रक्रिया असतील. समजा माशांपासून विविध पदार्थ बनवायचे जसं जवळा चटणी, कोळंबी लोणचं, मत्स्य सेव, मत्स्य चकली, झिंगा पापड, बोंबील पापड, तर ह्याचं प्रशिक्षण मग ते युवकांना असेल, युवतींना असेल किंवा जे कोण बेरोजगार असतील त्यांना ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं की जेणेकरून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा आणि बाकीच्यांना त्यांनी थोडस रोजगार निर्मिती द्यावी. त्याच्यानंतर उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा एक त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो की विविध पिकावरती काही कीड रोग येतात तर त्याचं योग्य पद्धतीने सनियंत्रण कसं केलं जातं की जेणेकरून कीड रोगीचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पन्नामध्ये तुमची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकेल हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे त्या जिल्ह्यामध्ये काही अशासकीय संस्था असतात, काही खासगी कृषी संस्था कार्यरत असतात किंवा आणखीन काही अशा वेगवेगळ्या संस्था असतात तर त्या सगळ्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवणे, कारण शेवटी आपला केंद्रबिंदू कोण आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठीच काम करणं अतिशय महत्वाचं आहे. मग त्यावेळेला त्या भागातील ग्रामीण बँका असतील किंवा इतर कुठल्या नॅशनलाइज बँका असतील त्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो की जेणेकरून सर्वांगीण विकास शेतकऱ्याचा कसा होऊ शकेल हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे पुरस्कृत कार्यक्रम राबवणे हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे.
1: कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना काही सेवा सुविधा मिळतात का?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच जणांना माहित नसतं की कृषी विज्ञान केंद्रामार्फत काय दिलं जातं. आज तसं म्हटलं तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत केंद्र शासन पुरस्कृत आणि राज्य शासन पुरस्कृत ज्या वेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत नक्की मिळू शकेल. दुसरं, आज शेतकऱ्यांना अडचण येते ते आज जर बघितलं आपण तर जमीन आणि पाणी हे दोन मुख्य स्त्रोत शेतीसाठीचे आहेत तर जमीन हळूहळू नापीक होत चाललेली आहे, कारण वारेमाप रासायनिक खताचा वापर आणि सेंद्रिय खताचा अति कमी वापर याच्यामुळे जमिनी आज तसं बघितलं तर नापीक नापीक होत चाललेल्या आहेत. तर त्या जमिनीचं परीक्षण करणं किंवा त्या मातीचं आणि पाण्याचं परीक्षण करणं हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. या सेवा तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिल्या जातात. त्याच्यानंतर विद्यापीठ विकसित नवीन नवीन बियाणं असेल, नवीन नवीन रोपं असतील, आधुनिक तंत्रज्ञान असेल याची माहिती किंवा त्याची काही उपलब्धता ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिली जाते. या व्यतिरिक्त आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय तर बदलतं हवामान आहे, काही वेळा पाऊस पडतोय नाही पडतोय, अवेळी पाऊस पडतोय, निसर्गाचं चक्र बदलत चाललेलं आहे, तर ह्याच्या संदर्भात जे सल्ले असतात कृषी सेवा सल्ला तर तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिला जातो. आज जसं आपण म्हणतो की दर मंगळवारी आणि शुक्रवारी विद्यापीठामार्फत जी ऍडवायझरी तयार होते जो कृषी हवामान विषयक आधारित सल्ला तयार होतो तो सल्ला तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दिला जातो. आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम, शेतकरी मेळावे असतील, निदान चमू जाऊदे असतील, किसान गोष्टी असतील किंवा आणखीन वेगळे प्रात्यक्षिक असतील, तर अशा विविध माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे.
1: आपलं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कुठे आहे आणि कोणाच्या अंतर्गत कार्य करते?
0: जसं आपण बघितलं की पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये

0: असे 45 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तसं रायगड जिल्हा हा एक कोकणातला अतिशय महत्वाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यासाठी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत किल्ला रोहा येथे हे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे आपलं. जवळपास गेले 22-23 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये आपलं कृषी विज्ञान केंद्र अतिशय चांगल्या प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे. तळागाळामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने मात करतोय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातलं रायगड जिल्ह्यासाठीचं कृषी विज्ञान केंद्र आपल्या इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं कृषी विज्ञान केंद्र लांजा इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर 2 खासगी कृषी विज्ञान केंद्र आहेत जी खासगी संस्थेमार्फत कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये पालघरला कोसबाड हिलला कृषी विज्ञान केंद्र एक कार्यरत आहे आणि केजलोसला कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. असं रायगड जिल्ह्यासाठीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आपलं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे कार्य करत आहे.
1: बरं, आपल्या कृषी विज्ञान केंद्राची वैशिष्ट्यपूर्ण बाब कोणती आहे?
0: हा महत्वाचा विषय आहे, कारण तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हा भात दुबार पिकासाठी खास त्यासाठी नावाजला जातो. तर भात पीक असल्यामुळे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती भात बीज उत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवतो. त्याच्यामध्ये जे विविध तंत्रज्ञान आहे, कारण कसं असतं, बियाणं हे असा घटक आहे की जो शेतकऱ्यांना वेळेवरती मिळणं आणि ताबडतोब मिळणं अतिशय महत्वाचा असतो. आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो की जेणेकरून बियाणं गावात निर्माण झालं तर शेतकऱ्यांना जी भेडसावती समस्या की वेळेवर बियाणं मिळत नाही किंवा बियाणाचा तुटवडा, ह्याच्यावरती मात करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कार्य करत आहे. त्यासाठी ग्राम बीजोत्पादन ही नवीन संकल्पना आम्ही राबवतो. त्या ग्राम बीजोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती बियाणं आम्ही तयार करतो. त्याला आमचे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ वेळोवेळी भेट देतात. ते बियाणं आम्ही विद्यापीठामध्ये टेस्टिंग साठी पाठवतो. टेस्टिंग साठी पाठवल्यानंतर त्याचा जेव्हा रिपोर्ट येतो की हे बियाणं पास झालंय, तेव्हा ते बियाणं बायबॅकने आम्ही घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मी शेतकऱ्यांना मुद्दा म्हणून सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांना प्रश्न असतो की विक्री मार्केटिंग, तर हा त्यांचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतोय. तुम्ही केलेलं बियाणं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असेल तर विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र ते बायबॅकने घ्यायला तयार आहे आणि तेच बियाणं चांगल्या पद्धतीने घेऊन आपण इथं शेतकऱ्यांना देऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही नवीन नवीन संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवतो. त्याच्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही स्थापन केलेला आहे. यामागची संकल्पना अशी आहे, आमचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संकल्पना राबवली. त्याच्यामागची संकल्पना एवढीच आहे की दरवेळेला जी मीटिंग होते ती शेतकऱ्यांच्या शेतावरती होते. समजा आता ह्या वेळेला मीटिंग चालू आहे, तर पुढच्या महिन्यामध्ये जी काय मीटिंग होईल किंवा समजा 15 दिवसांनी शेतकरी मागणी केली, तर जेव्हा जी मीटिंग होईल त्या मीटिंगचा अजेंडा, ज्या मीटिंगची तारीख आणि वेळ ही आताच्या मीटिंगमध्ये ठरवली जाते. दुसरं, शास्त्रज्ञ मीटिंगसाठी आलेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं, पुष्पगुच्छ द्यायचं किंवा काय काहीही प्रकार नाही आहे. डायरेक्ट जो काही मुद्दा आपण ठरवलेला आहे त्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा करायची. चर्चा केल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या शेतावरती आहे त्या शेतकऱ्याच्या शेतावरती घोंगडी बैठक थोडक्यात म्हणतो. कोणत्या प्रकारची खुर्च्या पाहिजेत असं काही नाही, भारतीय बैठक. मीटिंग झाल्यानंतर तिथले पक्षाचं व्हिजिट होते की जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही शेतकऱ्याला काही अडचणी आहेत, त्याला कुठली कीड रोग आले किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये समस्या आहेत, तर त्याच्यावरती मात केली जाते. अशी थोडक्यात आपली त्या ठिकाणी मीटिंग होते. असा शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही भात पिकासाठी केलाय, भाजीपाल्या पिकासाठी केलाय, सुपारीसाठी केलाय आणि मच्छीसाठी केलाय. अशी एक नवीन संकल्पना आपण राबवतोय. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी आपण आपले शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील यांना जे प्रशिक्षण देतो, त्या प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण माझी प्रशिक्षणातील संमेलन आयोजित करतो. ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राने चालू केलेली आहे. तर त्याच्यामधले हेतू काय असतो की ज्या शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलंय आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्यांनी स्वतःचा काही व्यवसाय चालू केलाय, तर त्यांना त्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म देतो. त्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे शास्त्रज्ञ जास्त बोलत नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते. साधारणतः 50 शेतकरी, म्हणजे शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, त्यांना त्या ठिकाणी संधी देतो. आणि प्रत्येक आलेला हा शेतकरी असेल, युवक असेल, तो त्याचे अनुभव, त्यांनी जी काय केलेली प्रगती आहे ती आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये शेअर करतो. एक अतिशय चांगली संकल्पना कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही राबवतो. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळे तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केलेलं आहे ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत वेगळ्या माध्यमातून पोहोचवतो. तर त्याच्यामध्ये आज आपण बघितलं तर कृषी पर्यटन ही काळाची गरज आहे. कारण आज कसं होत चाललंय, शेतीतून म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला उत्पादन मिळतंय नाही मिळतं हा शेतकऱ्याचा थोडासा एक भेडसावणारा नेहमीचाच प्रश्न.

0: बरोबर
1: तर थोडंसं बदलत्या काळानुसार आपण जर त्या याच्याकडे बघितलं आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जर आपण शेतीकडे वळलो तर त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी आमचे पुढे पुढे येऊ घातले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक नवीन संकल्पना राबवतो ती मासेस टू क्लासेस. आज तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हे भातासाठीच कोठा म्हटलं जातं, म्हणजे भात आणि भात पीक आहे. तर त्याच्यामध्ये थोडस आम्ही शेतकऱ्यांना भुईमुग या पिकाबाबत थोडस जनजागृती केली आणि काही शेतकऱ्यांना आम्ही असं मोटिवेट केलं की तुम्ही पावसाळ्यामध्ये जर भुईमुग घेतलं वरकर जमिनीमध्ये तर ते भुईमुगाचं बियाणं ताबडतोब तुम्हाला पुढच्या हंगामासाठी वापरता येतं. आज मला सांगायला आनंद वाटतं की आमचा महाड असेल, वरंद असेल, पोलादपूर असेल या भागामध्ये पूर्वीच्या काळी जे 35-40 एकर एरिया होता तो आज कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे 350 एकरच्या वरती एरिया पोहोचलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जाणीव झाली आहे की हे जर नगदी पीक आपण लावलं म्हणजे भातानंतर भात घेण्यापेक्षा भातानंतर आपण भुईमुग घेतला तर आपलं उत्पादन वाढते. भातानंतर कडधान्य पीक चांगल्या पद्धतीने घेतली तर आपलं उत्पादन वाढते. भातानंतर भाजीपाला पीक घेतला म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल जो म्हणतो आपण एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण राबवतोय आणि त्या माध्यमातून आज 350 एकरच्या वरती एरिया वाढलेला आहे. आणि एरिया वाढल्यानंतर आम्हाला पूर्वी समस्या काय भेडसावत होती की तिथल्या शेतकऱ्यांना भोरला जायला लागायचं जवळजवळ 70-75 किलोमीटर तेल काढण्यासाठी भुईमुगाचं. पण आज आम्ही काय केलंय की शेतकऱ्यांना मोटिवेट केलंय जिल्हा परिषदेचा सेस फंड असेल किंवा वेगळ्या शासनाच्या योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये स्वतःची ऑइल मिल शेतकऱ्यांनी आमच्या टाकलेली आहे. आणि ऑइल मिल असल्यामुळे कसं आलंय शेतकऱ्यांना माहित झालं की आता या ठिकाणी ऑइल मिल आहे त्यामुळे एरिया आणखीन वाढत चाललेला आहे. मग शेतकऱ्यांना जे 70-75 किलोमीटर लांब जायला लागायचं आता इथल्या इथं त्याला मार्केटिंग आहे. आणि आज जर बघितलं आपण तर घाण्याचं तेल जे म्हणतो आपण त्याला प्रेफरन्स दिला जातो त्यामुळे त्या माध्यमातून एक एंटरप्रेन्युअर डेव्हलप झालेले आहे आणि लोकांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं त्या ठिकाणी. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो की जेणेकरून शेतकऱ्याची उन्नती कशी होईल कारण शेतकऱ्याची उन्नती हाच आमचा ध्यास हेच आमचं ब्रीदवाक्य आहे.
0: शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच आपल्या देशातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य सुद्धा सुधारणार.
1: नक्की नक्कीच नक्कीच.
0: भविष्यात विज्ञान केंद्राची काय दिशा असेल?
1: जर आज आपण बघितलं तर देशभरात कृषी विज्ञान केंद्राचा एवढा म्हणजे प्रसार झालेला आहे जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तर आजपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राने कृषी पद्धतीचे आधुनिक धडे दिलेलेच आहेत किंवा शेतीपूरक व्यवसायाबद्दल सुद्धा जनजागृती केलेली आहे. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मशरूम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत त्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून प्रयोगशील शेतकरी घडलेले आहेत. पण सद्यस्थितीत जर बघितलं तर येणाऱ्या ज्या भविष्यात समस्या आहेत त्या समस्यावरती मात करणं अतिशय महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन त्यांना सेवा कशा प्रकारे देता येतील आणि महत्वाचं म्हणजे की भविष्यामध्ये शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कशा प्रकारे मोटिवेट करता येईल हा कृषी विज्ञान केंद्राचा आमचा मुख्य उद्देश आहे. की कौशल्यावर आधारित जास्तीत जास्त प्रशिक्षण देणं, त्याच्यानंतर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शेती पिकवणं. आज शहरातल्या लोकांना प्रश्न पडतो काय करायचं तर त्यांच्यासाठी टेरेस गार्डनिंग हा विषय असेल. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे कृषी पर्यटन विषय असेल किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी पुढे येते किंवा अशा वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कशा प्रकारे उत्पादन घेता येईल या माध्यमातून भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र नक्की कार्यरत असेल. कारण आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार आहे. कारण शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हटला जातो आणि जवळजवळ 80-85% लोक हे शेतीवरती अवलंबून. तर शेतकरी बंधूंनो माझी एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आधुनिक पद्धतीने शेती करा. तुमच्या जवळपास कृषी विज्ञान केंद्र असेल तर अवश्य जाऊन तुम्ही कृषी विज्ञान केंद्राला भेट द्या. तेथील जे शास्त्रज्ञ आहे त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला आणखीन एक सांगायचं की काळ बदलला आहे, काळाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान वेगवेगळं आलेलं आहे तर त्याचा वापर करून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुद्धा 5-6 व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. का तर त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगाव्या. म्हणजे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र अवश्य यावं पण काही वेळा समजा त्यांना येणं शक्य झालं नाही तर त्याच्याकडे समजा एखादा रोग किंवा कीड आली असेल तर ताबडतोब त्यांनी फोटो घ्यायचा, तो त्या ग्रुपवरती टाकायचा, शास्त्रज्ञ त्या ग्रुपवरती आहेत, लगेच त्याचं त्या ठिकाणी निदान केलं जातं.
0: अतिशय सोपा विषय,
1: अतिशय आणि वेळेची बचत.
0: बरोबर श्रोते हो, अत्यंत साध्या पद्धतीने पण तितकंच प्रभावीपणे काम करणारं केंद्र म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. सर इथे आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यम याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत ऐकलीत.

श्रोते हो आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून।
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार, माझं शिवार,

या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम।
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
4: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: कामगार सभा।
4: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
3: अपघातांबाबत योजना आणि कायदे
4: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
3: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: कामगार सभा।
5: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
6: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
7: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे।
6: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे। मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती।
7: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
6: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे। देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे।
7: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे।

0: आठ वाजून 5 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठीही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकतानगर इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय चित्रपटांची सांस्कृतिक शक्ती आणि वैविध्य राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं. चित्रपट हे प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करत नाही, तर देशभरातल्या विविध भागातल्या नागरिकांना जोडतात आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पडद्यावर दाखवतात, असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारतीय चित्रपट सृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलुगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1: अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात 2018 केलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. या कायद्यामुळे इतर जातीच्या नागरिकांच्या नागरिकांबरोबर उलट भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नाकारला. या कायद्यांतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा घडला आहे की नाही हे तपासण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारांसह पुरेशा तरतुदी आधीच आहेत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली

0: विधिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपो करता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर, जतन आणि प्रभावी व्यवस्थापनाची गरज उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्लीत 9व्या भारतीय आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. पाण्याच्या समस्येशी लढा देताना अधिक सहकार्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देश भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. तसंच जागतिक जलव्यवस्थापन क्षेत्रातले अग्रणी धोरणकर्ते, संशोधक, तज्ज्ञ यांच्यात या कार्यक्रमात विशेष चर्चा होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडातल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधनानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी 1 पदक निश्चित केलं. हे तिचं सलग 3रं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
0: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, DJ आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवलं आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त देशातल्या एकशिंगी गेंड्यांचा उल्लेख करत त्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं आहे. जगातल्या एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी सुमारे 80% गेंडे आसाममध्ये राहतात असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं.

आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून त्यांना हटवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पूछो के कहा, नया नया ये आशिकी का राज है मेरा टाली हो।

திருத்தி.